0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपाल

तिची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचारणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र। आज दर्श भावुका अमावास्या आहे। पहाटे 5:11 ते उत्तर रात्री 1:31 अमावास्या आहे। आज श्री शनैश्चर जयंती आहे। उदगाव तालुका शिरोळ इथे आज श्री जोगेश्वरी यात्रा आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधना. भारतीय पंचांगात चांद्रमान आणि सौरमान यात सांगड घालण्यासाठी योजण्यात येणारा महिना म्हणजे अधिक महिना. सूर्याचा राशीप्रवेश म्हणजे सौर संक्रांत. चैत्र वैशाख इत्यादी प्रत्येक चांद्रमासात एक एक सौर संक्रांत असते. चैत्रामध्ये मेष संक्रांत, वैशाखात वृषभ संक्रांत या क्रमाने. परंतु चंद्राच्या कमी अधिक गतीमुळे एखादा चांद्र महिना असा येतो की त्यात संक्रांत नसते. म्हणजे संपूर्ण चांद्रमास लागोपाठ येणाऱ्या दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो. या महिन्याला अधिक मास म्हणतात. उदाहरणार्थ चैत्रात मेष संक्रांत अमावास्येला झाली आणि पुढच्या अमावास्येनंतर प्रतिपदेला वृषभ संक्रांत आली तर हा पुढे येणारा महिना हा निज वैशाख किंवा खरा वैशाख असतो आणि संक्रांत नसलेला मधला महिना हा अधिक वैशाख असतो. तसा यंदा काल शुक्रवारी 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत गेलेला आहे आणि तो 15 जून रोजी अधिक ज्येष्ठ सोमवती अमावास्या आहे आणि त्याच दिवशी निज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आहे. त्या दिवशी दुपारी 12:53 सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे ह्या दोन संक्रांतीच्या दरम्यान संपूर्ण महिन्यात सूर्याचा राशीप्रवेश नसल्याने हा ज्येष्ठ हा अधिक ज्येष्ठ महिना आहे. चैत्र ज्येष्ठ आणि श्रावण हे अधिक महिने दर 12 वर्षांनी येतात तर आषाढ महिना हा 18 वर्षांनी येतो. भाद्रपद अधिक महिना 24 वर्षांनी येतो. आश्विन 141 वर्षांनी येतो तर कार्तिक अधिक मास म्हणून 700 वर्षांनी येतो. क्षय मासाच्या आगेमागे अधिक महिना असतो. अधिक महिन्याला अधिमास, मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना तसंच अहमस्पती आणि मलिम लुच अशीही नावं आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

संतांचं काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणं हे आहे. तुम्हाला मुलगा देणं, तुमचं दुखणं बरं करणं म्हणजे विषय देणं हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावं तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचंही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असं पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझं मन, फार काय माझा जीव असंही म्हणतो. पण वागतो मात्र मी तोच आहे असं समजून. देहाशी संबंध जास्त येईल असंच आपण भगवंताजवळ मागतो. असं न करावं. आपल्या देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रं रडत असलं तर आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादं लहान मूल रडत असेल तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं लागतं. ते जसजसं दृढ होत जाईल तसतसं आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचं खरं स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावं या पलीकडे दुसरं अज्ञान कोणतंही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणं यासारखं दुसरं खोटं नाही. प्रपंचात संकट येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही, याहून भगवंताची माया ती कोणती. अतिसहवासामुळे देहाचं ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा किंवा जप करण्याचा नेम केला म्हणजे ममत्व थोडं थोडं कमी होतं. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचं मरण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांचा लाल भारती ह्या नावाचा एक परमशिष्य होता। त्याच्या बरोबर समर्थांचे अनेक भक्त स्वामींचा शोध घेत सर्वत्र हिंडत होते। मठाचं बुडालेलं वर्षासन पुन्हा सुरू व्हावं हा वास्तविक जरी त्यांचा उद्देश होता, तरी स्वामींची त्यांना जबरदस्त ओढ लागली होती। कधी एकदा स्वामींची प्रत्यक्ष भेट होते असं सर्वांना झालं होतं। मनाला स्वामी भेटीचा ध्यास लागला होता। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळत होतं। स्वामींनी शेवटी ठरवलं की लाल भारती ह्या आपल्या परमशिष्याला दर्शन द्यायचं। स्वामी मंगळवेढ्याच्या वाटेवर एका झाडाखाली बसले आहेत अशी बातमी लाल भारतीला लागली आणि त्याला खूपच आनंद झाला। सर्वजण स्वामींना भेटायला खूप उत्सुक झाले होते। समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या। अष्टसात्विक भाव जागृत झाले। सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींनी सर्वांना जवळ घेतलं। स्वामींच्या मुखातून अमृतवाणी पाझरू लागली। स्वामींनी सर्वांना एकच उपदेश केला, प्रथम चित्त स्थिर करा तरच विरक्ती प्राप्त होईल, मनावर संयम ठेवा तरच भगवंताचं दर्शन होईल, हेतू विरहित प्रेम करा। यानंतर स्वामींनी लालभारतीला विचारलं, सर्व काही ठीक चाललं आहे ना? तेव्हा लालभारतीने मठाचं उत्पन्न निजामाने थांबवलं आहे हे सांगितलं, कारण स्वामींचा ठाव ठिकाणा लागेपर्यंत वर्षासन मिळणार नाही ही अट निजामाने घातली होती। स्वामी मंद हसले। निजामाला स्वामींच्या अस्तित्वाचा दाखला हवा होता, कागदपत्र हवी होती। स्वामींनी आपल्या पादुका आपल्या परमशिष्याच्या हातात दिल्या। आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूर मठाला दिल्या आणि राजूर मठाचं उत्पन्न पुन्हा सुरू झालं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी स्वामींची कीर्ती सर्वत्र दरवळायला लागली होती। गावोगाव स्वामींचे भक्त वाढतच होते। स्वामी अचानक अदृश्य होतात। स्वामी आकाशमार्गे संचार करतात। स्वामींचं आपल्या भक्तांवर लक्ष असतं आणि स्वामींच्या अस्तित्वाचा विलक्षण आधार वाटतो ही लोकमानसात स्वामी मुद्रा उमटली होती। राजूरच्या मठात स्वामी फार अल्पकाळ राहिले होते, परंतु स्वामींच्या अस्तित्वाने राजूर मठ सर्वांना ज्ञात झाला होता। राजूर मठाला निजामाकडून मिळणारं उत्पन्न परवा परवापर्यंत चालू होतं। स्वामींच्या पादुका ह्या राजूर मठात स्थानापन्न करण्यात आल्या आणि राजूर मठात स्वामींच्या पादुकांची नित्य पूजा सुरू झाली। स्वामींनी पादुका देताना लाल भारती ह्या आपल्या लाडक्या शिष्याला सांगितलं होतं की वर्षासनातून मिळणारे पैसे त्याचा उत्तम विनियोग करा, आलेल्या प्रत्येकाचं प्रेमाने स्वागत करा, सद्धर्माने वागा, त्यातच तुमचं आणि मठाचं हित आहे। स्वामींची ही आज्ञा मठाकडून तंतोतंत पाळली गेली।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण अष्टमखंड. विघ्नराजाचं चरित्र ऐकून समाधान झालेल्या शौनकांनी धूम्रवर्णाचं चरित्र सांगा अशी विनंती केली. तेव्हा सूत म्हणाला की मी व्यासमुखातून जसं ऐकलं तसं धूम्रवर्णाचं चरित्र सांगेन. दक्षानेही असाच प्रश्न केला असता मुद्गल म्हणाले, दक्षा, शेष शंकरांचा संवाद तू ऐक. शेषाने शंकरांना विचारलं होतं की आपण कोणाचं ध्यान करता. शंकरांनी सांगितलं की सनकादिकांनी तुझ्यासारखाच मला प्रश्न केला होता. अरे, मूल कारण गजाननाचं ध्यान मी करत असतो. अहंभाव हा फार वाईट, त्यासाठी एक इतिहास ऐक, असं म्हणून शंकर सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सूर्याला राज्यावर बसविला तेव्हा त्याला अहंकार झाला. गर्विष्ठ झालेल्या त्याच्या शिंकेतून एक पुरुष निर्माण झाला. त्याला शुक्राचार्यांनी षडक्षर महामंत्र दिला. त्याची उग्र तपश्चर्या करून त्या पुरुषाने गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापाशी ब्रह्मांडाचं राज्य मागितलं. वर मिळवून परतलेल्या या अहमासुराला शुक्राचार्यांनी राज्याभिषेक केला. प्रमदासुराने ममता नावाची आपली कन्या त्याला दिली आणि जावयाला सर्व काही जिंकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे दिग्विजयासाठी अहमासुराने सर्वांना आज्ञा सोडल्या आणि क्रमशः त्याने सर्व ब्रह्मांड जिंकून प्रमुख ठिकाणी आपल्या लोकांची नेमणूक केली. सारे देव भयग्रस्त होऊन गिरिकंदरात जाऊन बसले आणि दैत्याने गर्वाने ब्रह्मांडाचा उपभोग घेण्यास प्रारंभ केला. अधर्मधारकाच्या सांगण्यावरून त्यालाच धर्म कर्म मार्ग खंडन करण्यास सांगितलं तेव्हा त्याने एकच हाहाकार उडवला. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार सर्वांनी एकाक्षर मंत्राची उपासना केली. त्याने प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वरदान केलं. अहमासुराच्या स्वप्नात जाऊन धूम्रवर्णाने त्याला अशुभ घटनेची सूचना दिली. अहमासुराने सर्वांना बोलवून त्यासंबंधी सांगताच सर्वांनी त्या सूचनेचा उपहास केला. तेव्हा धूम्रवर्णाने अहमासुराकडे नारदांना दूत म्हणून पाठवलं. त्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा स्वतः गणेशाने त्या असुराच्या नगरात हाहाकार उडवला आणि अहमासुराचा सर्वस्वी पराजय केला. शुक्राचार्यांनी त्याला समजावून सांगून गणेशोपासनेचा उपदेश केला. त्या उपदेशाने अहमासुराला बोध झाला आणि त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. त्यामुळे संतुष्ट होऊन गजाननाने त्याला भक्ती दिली आणि अहंकार सोडून स्वस्थानी जाण्यास सांगितलं. अहंकारासूर शांत झालेला पाहून सर्व देवऋषींनी गणेशाची स्तुती केली. त्यावेळी भक्ती प्रदान करून श्री गणेश अंतर्धान पावला. असं हे धूम्रवर्ण चरित्र अहंकार नाशक आहे. सनकादिकांनी धूम्रवर्ण क्षेत्राचं महात्म्य विचारलं. शंकरांनी ते सांगून आणखी चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम शिवात्मकावतार कथन केला. नंदी ज्यामुळे गणपत्य झाला ते पार्वती गणेश चरित्र त्यांनी सांगितलं. त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकरांपुढे प्रकट झालेला गुणेशावतार कथन केला. बाणासुराचं चरित्र सांगण्यास सुरुवात करून प्रकट झालेल्या रक्तवर्णाचं चरित्र त्यांनी सांगितलं. गणेशाच्या आज्ञेने मोह निर्माण करण्यासाठी विष्णू बौद्ध झाले असं शंकरांनी सांगितलं तेव्हा सनकादिकांनी बौद्धशास्त्र काय आहे म्हणून विचारलं. त्यावर शंकरांनी पाप पुण्याचा विचार न करता देह मूल कारण धरून तयार झालेल्या बौद्धांचं शास्त्र त्यांनी निवेदन केलं. त्या धर्माने सर्व लोक अधर्मनिष्ठ झाले. त्यावेळी सर्वांनी गणेशस्तवन करून कलिबंधन करण्यास सांगितलं. तेव्हा गुप्त रूपाने धर्मबंधात गुंतलेल्या कलीला गणेशाने धरला असता तो शरण आला आणि देह धारण करून त्याने धूम्रवर्णाची स्तुती केली. तू धर्माच्या स्वाधीन होऊन रहा असा आदेश धूम्रवर्णाने कलीला दिला आणि सर्वांचं समाधान केलं. यावेळी कलीने केलेलं स्तोत्र कलिदोषनाशक आहे. शौनकांनी सूताला विचारलं की प्रत्येक युगात वेगवेगळंपण आहे, त्यातही कलियुगात सर्व क्रिया पापमय असताना सिद्धी कशी शक्य आहे? तरी प्रत्येक युगाचं कर्म सांग. तेव्हा सुताने प्रत्येक युगाचं स्वरूप आणि त्या त्या युगातील आचार सांगून युगपुरुषांनी केलेली स्तुती कथन केली. त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाला प्रत्येक युगाने स्वतःसाठी कोणती मागणी केली ते सांगितलं. प्रत्येक युगात काय फलद्रूप होईल हे सांगून गणेश अंतर्धान पावला. सूत म्हणाला, प्रत्येक युगातील आयुप्रमाण सारखं असलं तरी प्रत्येक युगाचा प्रभाव वेगळा आहे. प्रत्येक युगातील कर्म आणि त्यांची सिद्धी स्वतंत्र आहे. नंतर शौनकांनी मासांचं चरित्र आणि मलमासातील गणेशपूजन विचारलं तेव्हा सुतांनी ते सांगण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेवाच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या आणि 12 अवयव असलेल्या संवत्सराने षडक्षर मंत्राची उपासना करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं. त्यावेळी गणेशाने मदर्पण भूमीने कर्म केलेल्यांना प्रत्येक महिन्याच्या व्रतामुळे मी फलप्रद होईन असं सांगितलं. नंतर संवत्सर कार्यरत झाले. पुढे मलमासासहित 6 महिने तपश्चर्या करू लागले. त्या तपाने प्रसन्न झालेल्या गणेशाला त्यांनी आमच्यामध्ये केलेलं कर्म बहुफलदायी व्हावं अशी प्रार्थना केली. त्यावर गणेशाने क्रमाने श्रेष्ठत्व देऊन अधिक मासाचा ढुंढीराज हाच देव असल्याचं सांगितलं आणि त्या महिन्याचं ढोंढ मास हे नाव स्वतःच ठेवलं. त्याने सर्व मासांना यथोचित वर दिले. कार्तिक महिन्याचं व्रत करणाऱ्या सोमदत्ताचं चरित्र सांगून सुताने कार्तिक मासातील नाना प्रकारच्या नियमांचं वर्णन केलं. नंतर मार्गशीर्ष महिन्याच्या महात्म्याबरोबर स्वतः गणेशाने शंकरांना दिलेलं वज्रपंजर स्तोत्र सांगितलं. तसंच त्याच महिन्यातील व्रत केल्याने साधू नावाच्या ब्राह्मणाला गणेश दर्शन झाल्याची कथा निवेदन केली. नंतर माघमासाच्या महात्म्यासह स्त्री रूपधारी विष्णूंनी मोहिनीने केलेला विरोचनाचा वध आणि माघ महिन्यात केलेल्या उपासनेमुळे निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला त्यांच्या कथा वर्णन करून सांगितल्या. वैशाख महिन्यात केलेल्या व्रताचं महत्व सांगून शिवदत्ताला झालेलं ज्ञान कथन केलं. नंतर शिवदत्ताला गर्गमुनींच्या मुखातून सांगितलेली शुकगीता ऐकवली. पुन्हा विचारल्यावरून गर्गांनी वैशाख महात्म्य सांगून शिवदत्ताला भक्ती प्रदान केली. वैशाख महात्म्यामुळे आणखी निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला ते सांगून श्रावणाचं महात्म्य सांगत असता जालंधराचा वध सांगितला. तसंच श्रावण मासाचं महात्म्य सांगून विश्वामित्रांकरवी गालवाचं शंका निरसन केल्याचं सांगितलं. पुन्हा एकदा श्रावण महिन्याचं महात्म्य सांगून दधीची आणि धौम्य ऋषी यांच्या संवादासह मलमास महात्म्य कथन केलं आणि विशेष स्वरूपाचं मलमासाचं महात्म्यही वर्णन केलं. संवत्सर व्रताचं स्वरूप सांगून सुताने चातुर्मास्य व्रत आणि विभांडाला केलेला उपदेश कथन केला. खरं कल्याण कोणतं त्याचं स्वरूप आणि दुर्गतीचं स्वरूप स्पष्ट करून चातुर्मास्याच्या महात्म्याचं कथन करीत असता बल्लाळेश्वराचं कथानक सांगितलं. नंतर चातुर्मास्यात करायच्या व्रतांची माहिती दिली. गणेशनामाचा महिमा सांगून कौंडिन्य ब्रह्मदेवाचा संवाद सांगितला. नंतर भृशुंडीने गणपतीचं नामरूपात्मक वर्णन करून गणेशाचं जे रहस्य तत्व सांगितलं होतं त्याचं वर्णन केलं. सामान्य माणसे गणेशवराच्या दर्शनाने आणि नामसंकीर्तनाने सर्व प्रकारची सुखे आणि मनोरथ सिद्ध करून घेतात, पण ब्रह्मभूत ब्रह्मनिष्ठ असूनही त्यांना या प्रकारची सुखे किंवा मनोरथसिद्धी प्राप्त होत नाहीत याचं कारण काय असा प्रश्न देवांनी आणि ऋषींनी विचारला. त्यावर भृशुंडीने उत्तर दिलं की त्या ब्रह्मवेत्यांची गणपतीविषयी पूर्णतया श्रद्धा नसल्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं पूर्ण फल मिळत नाही. त्यानंतर भृशुंडीने त्यांना गणेश योग सांगितला आणि त्यांच्याच इच्छेनुसार चतुर्थीचं महात्म्यही सांगितलं. देवऋषींनी पुन्हा पृच्छा केली की ब्रह्म नाना प्रकारचं सांगितलं आहे. ब्रह्मदेवांना पितामह म्हटलं आहे तर शंकर हे सर्वात मुख्य मानले गेले आहेत, हे कसे? त्यावर भृशुंडीने स्पष्टीकरण केलं, सर्व तत्स्वरूप असून ब्रह्माकारच आहेत. आपापल्या पारंपरिक मार्गांनी ते ब्रह्मरूपच मानले गेले आहेत. हे शिवादी देह धारण करणारे ते त्याच तत्वाला धारण करीत असता वस्तुतः मूळ गणेश तत्व स्वरूप असणारे हे शंभू अधिक देव गौण मार्गाने त्या त्या नावांनी प्रकाशित झालेले आहेत. वास्तविक ते गणेशाच्या संपूर्ण कलांनीच युक्त आहेत, यात शंका नाही. तदनंतर भृशुंडीने दुर्वांकुराचं महत्व देवादिकांना सांगून जरत्कारूला कौंडिन्याने केलेला मंत्रोपदेश वर्णन केला. वेदात अन्न प्राणादी नाना प्रकारचं ब्रह्म सांगितलं असल्यामुळे जरत्कारू संशयग्रस्त झाला. त्याचा संशय घालवण्यासाठी शांतीप्रद ब्रह्मस्वरूप कोणतं, गजानन ब्रह्माकार कसा, हे कौंडिन्याने स्पष्ट करून सांगितलं. नंतर त्याने त्याच्या योगप्राप्तीचं वर्णन केलं. ब्रह्मणस्पत्य यज्ञाचीही माहिती कौंडिन्याने सांगितली. शौनकांनी प्रश्न विचारला की अश्विन महिन्यात दशहरा देवीने युक्त असलेल्या दशमीला शमीची पूजा का करतात? याचं उत्तर सुताने एक कथा सांगून दिलं. ती कथा अशी, शंखासुराला विष्णूंनी ठार करून त्याच्याजवळील वेद ब्रह्मदेवांना परत दिले. तेव्हा ब्रह्मदेवांनी गणेशाचं स्तवन करताच ते वेद गणेश्वराकडे गेले, कारण ते त्यानेच प्रकट केलेले होते. ते पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी वेदांच्या निर्विघ्नतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की तुम्ही शमीची पूजा करा, कारण शमी आणि गणेश यात भेद नाही. मग ब्रह्मदेवादिकांनी अश्विन महिन्यात दशमीला सायंकाळी शमीचं पूजन केलं असता हा शमीचा महिमा सुताने सांगितला. प्रत्येक महिन्यात कोणकोण कोणत्या गणेशाची उपासना करतात आणि त्यांना कोणकोणतं फळ मिळतं त्याची माहिती मुद्गलांनी दिली. मुद्गल म्हणाले, चालू असलेला शिवसनकादिकांचा संवाद पुढे सांगण्याची विनंती शौनकांनी सुताला केल्यावरून सूत सांगू लागला, सनकादिकांच्या इच्छेनुसार शंकरांनी सर्व सिद्धी प्रदान करणारे आणि साधकांना त्वरित शांती देणारे गणेश हृदय सांगितले. ते नदीश्रेष्ठ गंगेने विचारल्यावरून पूर्वी शंकरांनीच कथन केलं होतं. मर्त्य मानवाला जे जे पाहिजे असेल ते सर्व याने प्राप्त होतं, असं मुद्गलांनी दक्षाला सांगितलं. दक्षाने प्रश्न केला की गणेशाचं रूप योगी ध्येय आहे, मग अयोगी जनांना ते प्रत्यक्ष शक्य कसं होणार? आणि वेदातही ते योगी ध्येय असंच कसं वर्णन केलं आहे? तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, अयोगी लोक गणेशाला पंचमहाभूतात्मक जाणतात, सर्वसाधारण देहधारी समजतात, पण योगी त्यांचं योग्य आणि विशेष रूप जाणतात. त्यातला भेद मी तुला सांगतो, असं म्हणून मुद्गलांनी योगी ध्येय गणेशाचं परब्रह्मरूप सांगून गणेशाचं सगुण रूप यथायोग्य वर्णन केलं. दक्षाने प्रश्न विचारला की गणेशाने मूषक वाहन का योजलं? तेव्हा मुद्गल म्हणाले, मूष हा धातू चोरणे या अर्थी आहे. व्यापक रूपाने सर्वांच्या अंतःकरणात राहून सर्वांना मोह निर्माण करून चोराप्रमाणे तो उपभोग घेतो. त्याचं निदर्शक म्हणून गणेशाने मूषक वाहन केलं आहे, असं हे धूम्रवर्णाचं चरित्र मी तुला कथन केलं. याच्या पठणाने सारा देह धूम्रवर्णाचा होतो, सर्व प्रकारच्या तीर्थस्नानाचं फल याच्या श्रवणाने लाभतं. तरी आता तू प्रयत्नपूर्वक गाणपत्य हो. अष्टमखंड समाप्त.

श्री मुद्गल पुराण नवम खंड। धूम्रवर्णाचं चरित्र ऐकून आपण तृप्त झालो नाही तरी आणखी दक्ष मुद्गलाचा संवाद कथन कर अशी विनंती शौनकादिकांनी सूताला केली। तेव्हा सूत सांगू लागला, दक्षाने स्वानंद योग आणि अयोग कशा स्वरूपाचा असतो हे विस्ताराने विचारलं। मुद्गलांनी प्रथम असत, सत, सम आणि नेती ही स्वानंदापासून निर्माण झाल्याचं सांगून त्यांनी नरकुंजर रूप गणेशाची केलेली स्तुती कथन केली आणि स्वसंवेद्य अशा गणेश स्वरूपाचं वर्णन केलं। त्यांनी अयोग चरित्रही कथन केलं। नंतर संयोगायोग भावस्थ भ्रांतीचं वर्णन करून त्यांचा स्वामी गणेश सर्वत्र अभेद रूपाने राहणारा संयोगात्मा तो गजानन असल्याचं सांगितलं। नंतर त्यांनी अयोगाने केलेली स्तुती कथन करून पूर्ण योगचरित्र सांगितलं। त्याचप्रमाणे चित्तवृत्तीचा निरोध करून ब्रह्माभेद स्वरूप योगसुखात परायण करणारा सार्वभौम योग कथन केला। योगी पुरुषाच्या चित्ताला येणारे अनुभव, त्याला मिळणारं शांती समाधान आणि त्यापासून होणारं सुख या सर्वांचं विस्ताराने वर्णन केलं। नंतर योगी मानवाची स्थिती वर्णन केली। त्यानंतर योगभ्रष्टाचं चरित्र सांगितलं। अज्ञानी लोकांचा निरनिराळ्या क्रमांचा योग वर्णन केला। नंतर गणेश कोणकोणत्या विभूतिमत्वात वास्तव्य करून आहे त्याचं वर्णन केलं। तत्पदवाच्य आणि त्वमपदवाच्य यांचा विचार करून त्यांचं अभेदरूपाने ज्ञान कथन केलं। शुक्ल आणि कृष्ण गतीचं वर्णन करून ब्रह्मभूयमय भावाला म्हणजे ब्रह्माशी अभेद असण्याच्या स्थितीला त्या गतींची जरुरी नसते हे स्पष्ट केलं। नंतर क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान त्यांनी सांगितलं। नाना शास्त्रांची नाना मते सांगून ब्रह्म जाणण्यात सर्वांचं एकमत आहे हे जाणण्यानेच माणूस मोहरहित होतो हे स्पष्ट केलं। नंतर चित्ताचा लय सांगून गणेशाचं रहस्य सांगितलं। हे सर्व ज्ञान ऐकून धन्य झालेला दक्ष म्हणाला, आता मी भक्तिपरायण झालो आहे, मला गणेशाची भक्ती सांगा। तेव्हा मुद्गलांनी सांख्य आणि योग कथन करून भक्तीचं रहस्य प्रकट केलं। मुद्गल म्हणाले, दक्षा, योग गीतेतलं मी तुला सर्व रहस्य सांगितलं आहे, त्या गणेशाची उपासना कर आणि यज्ञात झालेल्या विध्वंसाबद्दल शोक करू नकोस। सूतनंतर म्हणाला, मुद्गलांनी दक्षाला एकाक्षरी मंत्र दिला। दक्षाने त्यांची पूजा केली आणि ते निघाले। इतक्यात गणराज प्रकट झाला। त्याला पाहताच रोमांचित झालेल्या दक्षाने सर्वांसमवेत गणेशाची पूजा केली। तेव्हा दक्षाला भक्ती देऊन शंकरांसह यज्ञ करण्यास सांगितलं। दक्षाने यज्ञ केला, मुद्गलांची पूजा केली आणि त्यांना जाण्यास संमती दिली। असं हे संशयनाशक मुद्गल पुराण मी तुम्हाला सांगितलं, आता मीही जातो, असं म्हणून सूत जाऊ लागला। तेव्हा शौनकांनी अत्यंत आदराने त्यांचं गुणवर्णन केलं आणि त्याच्याकडून पुन्हा गणेश स्वरूप ऐकलं। नंतर सूताने मुद्गल पुराणाचा श्रवणविधी कथन केला आणि हे मुद्गल पुराण कोणी कोणी ऐकलं आणि त्यांना त्याचं फल कसं मिळालं हे सांगून त्याच्या भाद्रपद महिन्यात करावयाच्या पारायणाची माहिती दिली। माळव्यातील अवंतीचा राजा माधव याचं चरित्र माघ पारायणाच्या वैशिष्ट्यासह सांगून अंगी कोड भरलेल्या सुमती ब्राह्मणाचं चरित्र ज्येष्ठ महिन्याच्या पारायणाच्या महत्वासह कथन केलं। मुद्गल पुराणाने गणेश प्राप्ती होते की नाही याविषयी देवादिकांच्या मनात विकल्प म्हणजे शंका उत्पन्न झाली। तसंच ब्रह्मणस्पती गणेश देहधारी कसा असेल अशीही शंका त्यांना आली। त्यावेळी गणेशाने त्यांची शंका दूर करून मुद्गलाचाच आधार घेण्याचा त्यांना आदेश दिला। पुढे त्या विकल्पावर देवांनी कसा विजय मिळवला ते सांगितलं। नंतर सूताने अंगदेशातील भीम नावाच्या वैश्याचं चरित्र माघ महिन्यातील मुद्गल पुराण श्रवणाच्या फलासह कथन केलं। भाद्रपदात मुद्गल पुराण श्रवण करून फल मिळालेल्या पुलस्त्याचं चरित्र
आणि ज्येष्ठ महिन्यात हे पुराण श्रवण करून गार्गे गोत्रोत्पन्न शंभू नावाच्या ब्राह्मणाची कथाकथन केली. वर्षभर पुराण ऐकणाऱ्या पुंड्र देशाच्या सुग्रीव राजाची कथा सांगून मुद्गल पुराण नित्य श्रवण करण्याचं फल सुताने सांगितलं. वक्रतुंड चरित्र ऐकल्याने कोणतं फल मिळतं, तसंच एकदंत चरित्राचं फल काय तेही सांगितलं. महोदर चरित्राच्या महात्म्याचं वर्णन करून गजानन चरित्राच्या श्रवण पठनाने कोणतं फल प्राप्त होतं त्याचं कथन केलं. लंबोदर चरित्राचं वर्णन करून विकट महात्म्य सांगितलं. विघ्नराज खंड चरित्राच्या श्रवण पठनाचं महत्त्व सांगून धूम्रवर्णाच्या चरित्राच्या श्रवणाचं फल कथन केलं. नंतर नवव्या खंडाचं महत्त्व सांगून नववा खंड हा पूर्ण योग प्रदायक आहे असं सूत म्हणाला, कारण त्यामध्ये साक्षात योगपतीचं वर्णन आलं आहे. शौनकांना सूत म्हणाला, मी आता सर्व मुद्गल पुराण सांगितलं, या परते दुसरे पुराण नाही. शौनका, तुम्हाला नमस्कार असो. यावेळी शौनकांना आलेली शंका त्यांनी सुतापुढे मांडली. त्यांनी विचारलं, महाभारतात प्रारंभी गणेशाचं स्मरण करून गणेशाचं वर्णन न करताही व्यास कृतकृत्य कसे झाले? ही शंका साक्षात व्यासमुखातूनच आलेल्या उत्तराने सुताने दूर केली आणि मुद्गल पुराण श्रवणाचा उपदेश केला. नंतर तिथे धूम्रवर्ण येऊन म्हणाला, मुद्गल पुराणाशिवाय माझं खरं स्वरूप कळणार नाही, कारण त्यामध्ये उपनिषदातून सांगितलेला योगरूप मी मुद्गलात यथार्थतेने कथन केलं आहे, म्हणून तुम्हीही मुद्गलाचा आश्रय घ्या. माझ्याच प्रेरणेने ते दक्षाला सांगितलं गेलं आहे असं मार्गदर्शन करून शौनकांना त्याने भक्ती दिली. सूत म्हणाला, मुद्गलांनी सांगितलेलं हे शब्द ब्रह्म आणि साक्षात ब्रह्म प्रदान करणारं हे शब्द ज्ञान मी सांगितलं आहे. श्री मुद्गल पुराण नवम खंड समाप्त.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्ती सुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आणि स्वर किशोरी अमोणकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 आणि समास 8 सद्विद्या निरूपण, त्याच्यामध्ये काही ओव्या आपण पाहिल्या. हे जे गुण आहेत हे अंगी बांधवायचे आहे. सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या अंगी हे गुण असतात, साधकांनी प्रयत्नाने ते बांधवायचे आहे. त्यात काही गुण आपण पाहिले, त्याच्या पुढचे काही गुण आपण आजच्या प्रवचनात पाहणार आहोत. वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्म असते. समर्थ म्हणतात वृद्धाचारी, जे वृद्ध मंडळी असतील, अनुभवी मंडळी असतील, त्यांचा अनुभव त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. पुढच्या ठेस मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण आपल्याला असं दिसतं की पुढच्याला ठेस लागते तरी मागचा शहाणा होताना दिसत नाही. प्रत्येकाला स्वतःलाच पुन्हा ठेस खावी लागते. त्यापेक्षा जर अनुभवाचा उपयोग करून घेतला तर आपल्याला प्रगती आपल्या जीवनात चांगली करता येते. त्यामुळे वृद्धांचा मान सन्मान करणारा, कुळाचार जे आहेत तेही त्याचं पालन करणारा पाहिजे. युक्ताहारी पाहिजे. केवळ भूक लागली आहे म्हणून कशाने तरी पोट भरायचं अशाकडे साधकाचं लक्ष नसावं. प्रत्येक घास प्रत्येक अन्नाचा कण आपण जो सेवन करत असतो तो देहधारणेच्या दृष्टीनं मन बुद्धीच्या शुद्धतेच्या दृष्टीनं योग्य आहे का नाही हे पाहायला पाहिजे. युक्त आहार विहार असे युक्त चेष्टस्य कर्मसु असं भगवंतांनी मुद्दाम भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की साधकाच्या पक्षी सामान्य माणसाला देखील आहार विहार योग्य पाहिजे. इथं तर समर्थांनी भर दिलेला आहे की तो युक्त आहारी असावा. निर्विकारी, निर्विकार ह्याचा अर्थ काहीच त्याच्यामध्ये विकार येत नाही, कोणताच विचार येत नाही असा त्याचा अर्थ नाही. तो विकारांच्या अधीन होत नाही. जे विकार मनुष्याच्या जीवनाचा नाश करणारे आहेत, त्याला वाईट मार्गावर नेणारे आहेत, असे जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करून चांगले विचार चांगलं आचरण त्यांनी अंगी बांधवायचं. निर्विकारी असं म्हटलंय. आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास हा ध्यानामध्ये करायचा आहे. ध्यानामध्ये काही काही क्षण आपण निर्विचार निर्विकार अवस्थेत घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो म्हणजे हळूहळू मनातले विकार कमी होत होत मन शुद्ध होत जातं, चित्त शुद्ध होतो. नको त्या गोष्टी चित्तात साठवण्याच्या ऐवजी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, भगवत वचन संत वचन ही जी आहेत ही चित्तात साठवली जातात आणि त्याचं अनुसरण करण्याची दृष्टी निर्माण होते. म्हणून असा निर्विकारी परोपकारी, जे काही आपल्याला मिळतं ते सगळंच्या सगळं आपण खायचं नसतं तर त्याच्यातला काही भाग हा परोपकारासाठी असतो, दुसऱ्यासाठी असतो, समाजासाठी असतो, देशासाठी असतो. अशा सर्व गोष्टीचा विचार करून वागणारा जो आहे असा परोपकारी पाहिजे. कार्यकर्ता निराभिमानी हे अवघड सांगितलेलं आहे. कार्य करणं, काही एखादं कर्म करणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. मर्यादित योग्य ती कर्म करत असला तर त्याला असं म्हटलं जातं की हा शुद्ध रजोगुणाचं लक्षण आहे. आवश्यक ती कर्म करायलाच पाहिजे असतात की तो करत असतो. परंतु काही वेळा रजोगुणाचं आधिक्य होतं आणि सामान्य कर्मापेक्षा आवश्यक त्या कर्मापेक्षा अनावश्यक कर्माच्या भरीला पडतो. आणि काही वेळेला हे कार्यकर्ता ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कर्तबगारी थोडीफार असते पण रजोगुणाच्या आधिक्यामुळे सारखं काही ना काहीतरी करत राहण्याची त्याची वृत्ती असते. आणि त्याच्याबरोबर ते कर्म चांगलं वाईट वाईट असेल तर करायचंच नाहीये, परंतु चांगलं कर्म जरी असेल तरी त्याचा देखील एक अभिमान येतो की मी हे काम केलेलं आहे, माझ्यामुळे हे झालेलं आहे असं सामान्य पक्षी किंवा साधकाच्या पक्षापर्यंत देखील ही शक्यता असते. आणि आपल्याला साधनेनी त्यातला मीच घालवायचा असल्यामुळे काम तर उदंड होत आहे, कर्तबगारीही चांगली आहे, तथापि तो निरभिमानी आहे. अशी स्थिती यायला त्याला हा बोधच व्हावा लागतो साधनेनी की मी देह मन बुद्धी जी माझी आहे ज्याला मी असं आपण म्हणतो आहोत हे यंत्र भगवंताच्या अधीन आहे, भगवंत त्याचा करता आहे आणि ह्या यंत्राकडून ते काम केलं जात आहे असा बोध जेव्हा येईल तेव्हाच तो उदंड कार्य करतो परंतु निरभिमानी असतो. सर्व संत आपल्याला असे दिसतात समर्थांसारखे ज्यांनी मोठा प्रपंच काढला, राष्ट्र प्रपंच केला, 1200 मठ स्थापन केले, अनेक शिष्य केले, पण प्रत्येक ठिकाणी हा बोध होता आणि त्यामुळे कार्य करता पण निरभिमानी. समर्थांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे, उदंड करत होते
पण त्याला पाहावं लागा बघावं की कुठं आहेत हे, तर ते कुठेतरी सगळ्यापासून लांब एका ठिकाणी एकांतात जाऊन राहिलेले असायचे आणि त्यांच्या तिथले अस्तित्वावर तिकडं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम होत असतं. म्हणजे सर्व करायचं आहे त्याच्याबद्दलही पुढे समर्थाने काही गुण सांगितले आपण ते पाहूया. वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे, वैभव आणि नम्रता, वैभव आणि उदारता, हे जसं अवघड सांगितलेलं आहे तसं तिथं वैभव आणि भगवत भजनी अत्याधारे, भगवंताचं भजन करतोय. वैभव आहे, श्रीमंती आहे, पण तरी देखील भगवंताचं भजन अत्याधारे, अतिशय आदराने चाललेलं आहे. इथं देखील थोडा विचार आपण करायला पाहिजे. खूप वेळेला असं दिसतं वरवर की श्रीमंती आहे आणि देवालिकांचंही काही उत्सव चाललेले आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, मंदिरं बांधली जात आहेत, पण त्यामध्ये सुद्धा कुठंतरी अहंकाराचा भाग असतो किंवा जी देवाची भक्ती केली जाते ती वैभव आणखीन वाढावं म्हणून. आणि हे वैभव म्हणजे ऐहिक वैभव, म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उपयोग ऐहिक वैभव वाढवण्यासाठी केला जातो, स्वार्थासाठी केला जातो, तसं त्यांना अपेक्षित नाहीये. वैभव ऐहिक असावं, असू नये असं म्हटलेलं नाहीये की एखादा परमार्थी मनुष्य आहे म्हणजे त्याच्यावर वैभवच नसावं असं नसतं, परंतु त्या वैभवाचा उपयोग तो जर परमार्थी असेल तर तो भगवत कार्यासाठी करत असतो, आणि एखादा सामान्य व्यक्ती आहे वैभव असेल तर तो जी भगवत भक्ती करतो तिचा उपयोग वैभव वाढवण्यासाठी करतो. त्यामुळे ह्यातला जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तत्वज्ञ आणि उदासीन, तत्ववेत्ता आहे, सगळं तत्व जाणतो आहे, पण तरी त्याच्यापासून अलिप्त आहे हे देखील अवघड आहे. मी तत्वज्ञानी आहे, मला सर्व काही कळतं असा त्याचा भाव असतो आणि आपलं ज्ञान लोकांमध्ये प्रगट करण्याची एक विलक्षण इच्छा असते, त्यामुळे ते सगळं करत असताना अलिप्त राहणं ही गोष्ट अवघड आहे. बहुश्रुत आहे, सज्जन आहे, मंत्री आणि सगुण नीतिवंत. मंत्रीचा अर्थ राजाला उपदेश करणारा, त्याला मार्ग सांगणारा, ज्या ज्या वेळेला सल्ला विचारेल त्यावेळेला सांगणारा, तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर नीतिवंत राहणं फार अवघड दिसत. त्याचं कारण सर्व सत्ता हातात आलेली असल्यामुळे तो म्हणे ते प्रमाण असं असतं आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून तो अनितीच्या मार्गाकडे झुकण्याची शक्यता किंबहुना तशीच उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर दिसतात, आपल्या देशातही दिसतात. तेव्हा ते जर व्हायला पाहिजे असेल तर म्हणून कोणतंही काम करायचं असो त्याला अध्यात्माचा पाया हा विचार असल्याखेरीज ते कार्य खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे नीतीच्या पायावर धर्माच्या पायावर होऊ शकत नाही. हे दोन्ही गुण एका ठिकाणी असणं हे आवश्यक आहे. साधू, तो साधू पाहिजे, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध. बाहेरची शुद्धी करतात देह वरी वरी चर्चिला, वर्ण वर्ण देहाला नटवत असतात, सजवत असतात, नाना प्रकारच्या रंग असतात, सुगंधी असतात, द्रव्य असतात, सगळ्याचा वापर करत असतात, वस्त्र बदलत असतात सकाळी दुपारी संध्याकाळी, परंतु अंतरशुद्ध ज्याला म्हटलेलं आहे हे फार अवघड आहे. आणि अंतरशुद्धी ही साधनेच होत असते, त्यामुळे अंतरशुद्ध पाहिजे, धर्मात्मा पाहिजे, कृपाळू पाहिजे, कर्मनिष्ठ, कर्माच्या ठिकाणी निष्ठा पाहिजे. कुठून तरी कस तरी कर्म करून टाकायचं की मोकळे झाले, किंवा परमार्थ करताना सुद्धा आपलं कर्म कस तरी करून टाकायचं आणि परमार्थाची साधनेला बसायचं हेही अपेक्षित नाही. प्रत्येक कर्म हीच साधन आहे. काही काळ एकांतात बसून ध्यान नामादी साधना करायची आहे, ग्रंथांचं वाचन चिंतन करायचं आहे, पण तो बोध आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आला पाहिजे आणि ह्या कर्मानेच चित्त शुद्धी होणार आहे आणि भगवंताच्या दारापर्यंत आपल्याला जाता येणार आहे हे लक्षात घेऊन स्वधर्माविषयी निष्ठा पाहिजे. स्वधर्म कर्म आपलं जे आहे ते निष्ठेने केलं पाहिजे, म्हणून कर्मनिष्ठ असं म्हटलंय. आणि स्वधर्मे निर्मळ, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे जे ते निर्मळ अंतःकरणाने करायला पाहिजे. जे काही कर्म आपण करत असतो त्याच्यासाठी साधन म्हणून आपण जे वापरतो, देह वापरतो, मन वापरतो, बुद्धी वापरतो, हे देह मन बुद्धी जितक्या प्रमाणात शुद्ध अशुद्ध असेल त्याप्रमाणे त्याचा दोष त्या कर्मात येत असतो. जसं पावसाचं पाणी शुद्ध असतं परंतु ते जसं जसं खालच्या वातावरणात यायला लागतं तसं तसं ते वातावरणातून दूषित होतं. ज्या नळ्यातून ते खालपर्यंत येतं त्या नळ्याची अशुद्धता येते आणि म्हणून खाली आपण जमिनीवर आल्यावर पाहतो ते पाणी इतकं खराब गढूळ झालेलं असतं की ते काही पिण्याच्या लायकीचं राहत नाही.
पण वास्तविक मुळात ते कसं असतं असं विचारात तर परमशुद्ध असत. तसं कर्म जरी शुद्ध असलं तरी त्या साधनेनं केलं जातं त्याच्यातली अशुद्धी त्या कर्मात येत असते. म्हणजे काही वेळेला ज्ञानेश्वरी प्रवचन दासबोध प्रवचन यासारखं कर्म असेल, ध्यान धारणेसारखं कर्म असेल, पण ती ध्यान धारणा सुद्धा त्याच्या मागचा हेतू जर दुसऱ्याचा विध्वंस करण्यासाठी असेल, त्याच्यापासून मिळणारी शक्ती ही दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जर असेल तर ते ध्यानासारखं कर्म देखील अशुद्ध होत. त्यामुळे हेतू शुद्ध पाहिजे, साधन शुद्ध पाहिजे, करणाराचे त्याच्या पाठीमागचे जे परिश्रम आहेत किंवा जे काही करतोय ते उत्तम तऱ्हेनं आणि शुद्धतेनं. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, इथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: नमस्कार श्रोतेहो, अमृत वर्षा या कार्यक्रमात सध्या आपण आद्य शंकराचार्यांवरची चर्चा करत आहोत. या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी मिलिंदादा इथे आलेले आहेतच. नमस्कार मिलिंदादा.
2: नमस्कार
1: मिलिंदादा. आद्य शंकराचार्यांचा जो जन्म झाला त्यांचं गाव होतं कालडी तामिळनाडू मधलं. अनेक वर्ष त्यांचे वडील शिवगुरु आणि आर्यांबा ही माता यांना पुत्र नव्हता, तर त्या पुत्र प्राप्तीसाठी दोघांनी शंकराची आराधना केली आणि त्यामुळे भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि शिवगुरूंना म्हणाले की तुझी इच्छा सांग, मी अवश्य पूर्ण करेन. शिवगुरु म्हणाले मला सर्वज्ञ आणि दीर्घायू पुत्र द्या. तर भगवान शंकर असं म्हणाले तुला सर्वज्ञ पुत्र हवा असेल तर तो दीर्घायू असणार नाही आणि दीर्घायू पुत्र हवा असेल तर तो सर्वज्ञ असणार नाही, तर तुला कसा पुत्र हवा ते सांग. मग शिवगुरूंनी सर्वज्ञ पुत्र मागितला. भगवान शंकर म्हणाले की तुमची कामना पूर्ण होईल आणि मी स्वतःच पुत्र रूपाने तुमच्या उदरी येईल आणि ते अंतर्धान पावले. तर त्यामुळे हे जे सगळं त्यांच्या हातून घडलं तो एक दैवी अवतारच होता असं आपल्याला म्हटलं पाहिजे.
2: हो हो, शंकर अवतार घेऊन प्रकट झाले असं ते म्हटलेलं आहे, ते अगदी योग्य आहे. कारण की इतक्या कमी वयामध्ये इतकं सगळं अचीव करणं हे सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेरचं आहे. आणि वयाच्या फक्त 33व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. जसे मोरया गोसावी आणि त्यांचे चिंतामणी महाराज यांनी संजीवन समाधी घेतली, संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तसंच शंकराचार्यांनी वयाच्या 33व्या वर्षी आपलं कार्य पूर्ण झालं हे समजून घेतलं आणि गुहेमध्ये प्रवेश केला, गुहा बंद केली आणि आतमध्ये संजीवन समाधी घेतली.
1: दादा, आद्य शंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ म्हटलं तर त्यांची पण संख्या 33 आहे आणि आपल्याकडे आद्य शंकराचार्यांच्या विवेक चुडामणीवर नाथजींनी आपल्याला टीका लिहून दिलेली आहे आणि ते पुस्तक पण आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे विवेक चुडामणी हा किती महत्वाचा ग्रंथ असा बाजार

मनुष्याच्या जीवनाचं संपूर्ण सार आणि त्याचा उद्देश लिहिलेला आहे. आणि कैक वर्षांनी जेव्हा हा ग्रंथ नाथांनी डॉक्टर वृषालीताई पटवर्धन यांच्या माध्यमातून लिहून घेतला तेव्हा तो ग्रंथ मी त्यांना नेऊन द्यायचा. त्यात मूळ जे श्लोक आहेत ते लिहून काढायचं आणि त्याच्या खाली नाथ सांगतील ते लिहून घ्यायचं. तर मी ते पुस्तक चाळत होतो तर पहिलं पानावरचं पहिला श्लोक झाल्यावर दुसरं पान उलगडलं तर तिथे हा श्लोक होता आणि मला इतका आनंद झाला की अरे हा श्लोक ह्याच्यातला आहे, मला माहितीच नाही. विवेक चुडामणी तर शंकराचार्यांचं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड महत्व आहे. कारण माणूस पण जे आहे मानव धर्म म्हणतो तो शंकराचार्यांनीच आपल्यापर्यंत पोहोचवला. तर त्याच्यामध्ये या चार ओळी फार सुंदर आहेत. मी आधी म्हणतो आणि मग त्याचा अर्थ सांगतो.

0: तर असा हा श्लोक आहे. कलियुग आहे संपलेला असला तरी त्याचा थोडासा धुराळा अजून आहे वातावरणामध्ये. तर शंकराचार्यांच्या जयंतीच्या दिवशी जे सांगितलं होतं की आपल्याला सगळ्या गोष्टी पटतात की आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष यांचा विवेकाने वापर करून मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि जिवंतपणे जीवन जगत असतानाच मुक्त होऊन आपल्याला जगायचंय. मुक्त होणे आणि स्वैराचारी किंवा कसंही वागणे या दोन्हीतलं अंतर आपल्याला पहिलं नीट समजून घ्यायचं आहे. विवेकाने वागताना ते मुक्त असणे मन बुद्धी अहंकाराने, तर आपली कर्तव्य कर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये विवेक असला पाहिजे. हा सगळा भाग जो आहे तो शंकराचार्यांच्याच संपूर्ण ज्ञानामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि कितीही आपण सांगितलं की वैराग्यपूर्ण जीवन जगा, आपले जे चार आश्रम आहेत ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, तर या चार आश्रमांचे 25-25 वर्ष जर आपण धरली 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये, तर पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम पाळायचं आहे, पुढची 25 वर्ष गृहस्थाश्रम, म्हणजे 25व्या वर्षी तुमचं लग्न झालं तरी पुढच्या 50व्या वयापर्यंत तुम्हाला गृहस्थाश्रम पाळायचा आहे, 50 ते 75 मध्ये वानप्रस्थाश्रम, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही स्किल्स तुम्ही मिळवले, धन मिळवलेलं आहे, त्या सगळ्याचा समाजासाठी फुकटामध्ये किंवा अगदी कमीत कमी पैशांमध्ये तुम्ही त्याचा फायदा करून द्यायला पाहिजे. आणि शेवटी जेव्हा 75 ते 100 वय आहे तेव्हा समाजापासून लांब जाऊन आपण जी जन्मापासून 75व्या वर्षीपर्यंत सगळे आश्रम करत असताना साधना करत असलेलं साधकत्व आहे ते पूर्णत्वाने उरलेल्या 25 वर्षामध्ये, म्हणजे शेवटचा श्वास संपेपर्यंत पाळायचा आहे. तर हे चार आश्रम आपल्याला मुख्यत्वे पाळणं गरजेचं आहे. आणि हे सांगायचं कारण काय की हे सगळं शंकराचार्यांचं देणं आहे आपल्याला, त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगितलंय. पण कलियुगात हे आपल्याला ऐकू येतं, कळतं, समजतं, पण वळत नाहीये. तसंच इथे त्यांनी सांगितलं की माणसाच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, पण ते आपल्याला समजलं कळलं तरी वळत नाही, कारण अजून कलियुगाच्या मानसिक स्थितीत आपण बाहेर पडलेलो नाही आहोत. तर थोडक्यात अर्थ सांगतो, जंतूनाम नरजन्म दुर्लभमत. जंतू म्हणजे जीव, अनेक वेगवेगळे जीव जे आहेत त्या सगळ्या जीवांमध्ये नरजन्म हे अत्यंत दुर्लभ असं आपल्याला मिळालेलं लेणं आहे. आपल्यावर कृपा झाली आहे की 84 लक्ष योनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू आहेत त्याच्यातनं मानव जन्म आपल्याला मिळाला.
1: हे भाग्य,
0: भाग्य,
1: परम भाग्य.
0: आणि त्याच्या पुढे काय, ते फार दुर्लभच आहे नरजन्म मिळणं. पुंस्त्वम ततो विप्रता, विप्र म्हणजे ब्राह्मण्यत्व, ब्राह्मण्यत्व म्हणजे ब्रह्म जाणण्याची स्थिती बुद्धीची, ओके, मनामध्ये एक आतून इच्छा निर्माण होणे की मला ब्रह्म म्हणजे काय, हे संपूर्ण जीवन खरं आहे खोटं आहे काय आहे, प्रकृती कशी आहे ते समजण्याची आतमध्ये उर्मी निर्माण होणं, हे पण अजून दुर्लभ आहे. तस्मात वैदिक

0: विद्वत्वम अस्मात परम.
1: हा हा.
0: जर आपल्याला विप्रता मिळाली, पहिला नरजन्म मिळाला दुर्लभ असून सुद्धा आपलं भाग्य थोर म्हणून, पण त्याच्यामध्ये विप्रता मिळणं म्हणजे ब्राह्मण्यत्व मिळणं हे अजून दुर्लभ आहे, पण तेही मिळालं तर ते मिळाल्यानंतर म्हणजे ज्ञान आपल्याला झालं की आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, तर धर्माच्या मार्गावरती चालण्याची बुद्धी होणं हे सुद्धा अतीव दुर्लभ आहे. वैदिक धर्म तस्मात वैदिक धर्म मार्ग परताव, वेदाच्या म्हणजे ज्ञानाच्या मार्गावरती चालणं हे अजून दुर्लभ आहे. आणि विद्वत्वम अस्मात परम म्हणजे त्याच्यामध्ये परिपूर्णता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे अजून दुर्लभ आहे. आत्मानात्म विवेचनम स्वनुभवो, स्वतः अनुभव घेऊन आत्म आणि अनात्म म्हणजे ज्ञान आणि अज्ञान, ओके, सत्य आणि असत्य या दोन्ही मधला फरक करण्यासाठी प्रत्येक क्षणी अनुभव घेणे हे अजून दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? कारण की माणूस इथल्या जीवनामध्ये इतका रमून जातो की हे असत्य असलेलं जीवन असं जे सगळे सांगतात आपल्याला, त्या असत्यामध्येच आपण डुंबून त्या रसामध्ये डुंबून जातो आणि आपल्याला सत्य असत्य आत्मा अनात्मा या दोन्ही मधला फरक करायला वेळच मिळत नाही. हा, आपण वेळच देत नाही त्याला, म्हणून ते फार दुर्लभ आहे. ब्रह्मात्मना संस्थिती, ब्रह्मात्मन म्हणजे मी ब्रह्म आहे अशी आपली अनुभवातनं आपण त्या स्थितीला सतत आहोत असं असणं तर ते अतीव अतीव दुर्लभ आहे. एक स्टेपनी ते दुर्लभ होत जातं. आणि मुक्तीर्णो शतजन्म कोटी सुकृत, शतजन्म कोटी सुकृत केलं असेल तुम्ही म्हणजे पुण्य केलं असेल तरच मुक्ती मिळते, इतकं ते पुण्यर्विना लभ्यते. शतजन्म कोटी सुकृत तुमच्या गाठीशी असेल, त्याचं पुण्य तुमच्या गाठीशी असेल, त्याच्या पुण्याशिवाय आणि गुरुकृपेच्या शिवाय तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. अतीव अतीव अतीव दुर्लभ आहे. चार ओळीमध्ये माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आणि ते मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा संपूर्ण आलेख त्यांनी दिलेला आहे. हे शंकराचार्य.
1: वा वा वा, छान दादा. शंकराचार्य यांना कवींना कवीही असं म्हणत असत.
0: बरोबर.
1: म्हणजे आचार्यांनी अनेक प्रकारची स्तोत्र लिहिलेली आहेत.
0: हो.
1: स्तोत्राचे 122 ग्रंथ आहेत, त्यात त्यांनी 7681 श्लोक त्यामध्ये आहेत. पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना आरतीनंतर आपण जे म्हणतो ना, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे, हे आमचं आता त्यांच्याशी कनेक्ट एवढंच आहे की हा त्यांचा श्लोक प्रत्येक आरती झाल्यावर म्हटला जातो.
0: हो, डोळे झाकून
1: डोळे झाकून म्हटला जातो. तर नद्यांचीही त्यांनी अनेक स्तोत्र लिहिलेली आहेत. नद्यांना भारतीय संस्कृतीच्या भावजीवनात फार महत्वाचं स्थान आहे, त्यांना देवताच मानलं जातं. तर आचार्यांनी गंगा यमुना नर्मदा मणिकर्णिका अशा नद्यांवर स्तुतीपर स्तोत्र लिहिलेली आहेत.
0: बरोबर.
1: अतिशय सुंदर काव्यरचना आहे. तुम्ही पण आम्हाला साधनेमध्ये ते सांगता, तर त्यातलं कुठलं स्तोत्र तुम्ही आज आम्हाला सांगणार?
0: तुम्ही म्हटलं तसं की गंगा स्तोत्रम आहे.
1: हा.
0: नंतर यमुनाष्टक दोन प्रकारचे आहेत.
1: हो का?
0: हो, नर्मदाष्टक आहेत ते दोन प्रकारचे, नर्मदा स्तोत्र आणि नर्मदाष्टक असे त्यांच्याकडनं लिहून झालेले आहेत. आणि गंमत सांगतो की दोन ग्रंथ आहेत माझ्याकडे जे मी सांगितले ना पहिल्यांदा, मला सांगितलं तुम वो लेके आयात है, कारण पहिल्या ग्रंथामध्ये 50 स्तोत्र होती.
1: हा,
0: हा. तर ती मी घाबरतच रेकॉर्ड केली, कारण म्हटलं तसं की माईक समोर उभं राहिल्यानंतरच ते उघडायचंय आणि गायचंय, तर थोडस मी मध्ये डिस्टन्स ठेवत होतो दोन रेकॉर्डिंगच्या. तर करता करता पहिला ग्रंथ संपला, मग मी दुसरा ग्रंथ घेतला त्याच्यामध्ये बघतोय, तर हे सगळे नद्यांचे उल्लेख असलेली ती स्तोत्र त्याच्यातलं. आता किती सुंदर आहे, यमुना नदीच्या काठी ते गेले, यमुना नदीचं दर्शन घेतलं आणि त्यांना काय सुंदर स्तोत्र आलं. त्या स्तोत्राचा तर आपण अभ्यास केला पुढे, तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. पण त्याची चाल सुद्धा नाथाने काय सुंदर दिली, त्याची ओळ अशी आहे की जय यमुने जय भीती निवारिणी संकट नाशिनी पावय माम. तर पहिलंच कसं चाल आली ते सांगतो, ती चाल त्या इमोशनला किती समर्पित आहे त्याच्यातूनच ती आली. जय

0: अशी
1: वाव हा।
0: तर जय यमुने जय तुझं जय जयकार आहे यमुना माता, भीती निवारण करणारी असतो आणि संकट नाशिनी असतो। नर्मदेचं स्तोत्र त्यांच्याकडनं रचलं गेलं त्याचा संपूर्ण अर्थ वेगळा आहे, गंगेचं अर्थ वेगळा आहे स्तोत्राचा, पण यमुनेच्या ह्याच्यामध्ये भय आणि संकट निवारण करणार हे फार वेगळ्या पद्धतीने आलेल्या स्तोत्रात आहे। त्याच्यातलं एक यमुनेचा आता जे मी उल्लेख केला ते पण स्तोत्र आहे, ते पाहिजे असेल तर ते पण।

0: श्रोते हो, मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्की खूपच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र। आज दर्श भावुका अमावास्या आहे। पहाटे 5:11 ते उत्तर रात्री 1:31 अमावास्या आहे। आज श्री शनैश्चर जयंती आहे। उदगाव तालुका शिरोळ इथे आज श्री जोगेश्वरी यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय पंचांगात चांद्रमान आणि सौरमान यात सांगड घालण्यासाठी योजण्यात येणारा महिना म्हणजे अधिक महिना। सूर्याचा राशीप्रवेश म्हणजे सौर संक्रांत। चैत्र वैशाख इत्यादी प्रत्येक चांद्र मासात एक एक सौर संक्रांत असते। चैत्रामध्ये मेष संक्रांत, वैशाखात वृषभ संक्रांत या क्रमाने। परंतु चंद्राच्या कमी अधिक गतीमुळे एखादा चांद्र महिना असा येतो की त्यात संक्रांत नसते। म्हणजे संपूर्ण चांद्रमास लागोपाठ येणाऱ्या 2 संक्रांतीच्या दरम्यान येतो। या महिन्याला अधिक मास म्हणतात। उदाहरणार्थ चैत्रात मेष संक्रांत अमावास्येला झाली आणि पुढच्या अमावास्येनंतर प्रतिपदेला वृषभ संक्रांत आली तर हा पुढे येणारा महिना हा निज वैशाख किंवा खरा वैशाख असतो आणि संक्रांत नसलेला मधला महिना हा अधिक वैशाख असतो। तसा यंदा काल शुक्रवारी 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत गेलेला आहे आणि तो 15 जून रोजी अधिक ज्येष्ठ सोमवती अमावास्या आहे आणि त्याच दिवशी निज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आहे। त्या दिवशी दुपारी 12:53 सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे। त्यामुळे ह्या 2 संक्रांतीच्या दरम्यान संपूर्ण महिन्यात सूर्याचा राशीप्रवेश नसल्याने हा ज्येष्ठ हा अधिक ज्येष्ठ महिना आहे। चैत्र ज्येष्ठ आणि श्रावण हे अधिक महिने दर 12 येतात तर आषाढ महिना हा 18 येतो। भाद्रपद अधिक महिना 24 येतो। आश्विन 141 येतो तर कार्तिक अधिक मास म्हणून 700 येतो। क्षय मासाच्या आगेमागे अधिक महिना असतो। अधिक महिन्याला अधिमास, मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना तसंच अहमस्पती आणि मलिम लुच अशीही नावं आहेत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: हे देवीचं जे रूप आहे ना, हे सगळं संघटन शक्तीचं रूप आहे, हे मला पुन्हा सांगायचंय. त्यासाठी हा सगळा सांगते मी गोष्टीला, की एकत्रीकरणाची शक्ती जी प्रचंड शक्ती आहे, एक एकटा देव आपल्या स्थानावरून उडून जातोय, त्याला एक एकट्याला उभं राहणं शक्य नाही आहे. शक्ती कमी पडतीये त्याची. महिषासुराच्या समोर, त्याच्या राक्षसी आसुरी सामर्थ्याच्या समोर कुणालाही ठामपणे उभं राहता येत नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्यांनी एकत्रीकरण केलंय, संघटन केलंय, उत्तम दर्याची सगळी शक्ती एकत्र केली आहे, सगळी शस्त्रास्त्र, सगळं सैन्य सगळं एकत्र केलंय, आणि त्यातून महिषासुर मर्दिनी उभी आली आहे. ते कोणापासून केस आणि कोणापासून डोळे आणि कोणापासून नाते गौण गोष्टी आहे. सगळ्यांनी मिळून संघटन करून निर्मिती केलेली, हा त्यातला महत्वाचा मुद्दा. अस्त्रशस्त्र मिळाली, सिंह हे तिचं वाहन झालंय त्यावेळेला. शेरावाली मा आपण जर पाहिलं असेल, उत्तरेमध्ये अनेक ठिकाणी ह्या देवतेची मंदिर, काही ठिकाणी वाघ आहे, काही ठिकाणी सिंह आहे, पण ग्रंथामध्ये सगळीकडे सिंहाचं नाव आहे. सिंह हे वाहन आहे तिचं. पण काही ठिकाणी या चित्रांमध्ये काही ठिकाणी वाघही आहे. सगळे तिन्ही लोक तिने व्यापून टाकले तिच्या अस्तित्वानी, अशा तऱ्हेचं वर्णन आहे. अशी प्रचंड देवी निर्माण झाली. सगळ्या असुरांना धाक पडला, अरे हे काय आहे, कोण आहे, हे अद्भुत काहीतरी आहे. दुंदुभी वाजायला लागल्या आणि तीनही लोकांना प्रकाशित मुकुट तर इतका रत्न खचित आणि सगळ्यात सगळ्याच गोष्टी अलौकिक अद्वितीय अशा. आणि तिची ती जी शक्ती आणि ते सामर्थ्य हे सगळं पाहिलं, गर्भगळीत झाले. नाना अस्त्रा शस्त्रांचे संभार तिच्या जवळ आहे. खणखणाट टणटणाट चाललेला आहे. धाक वाटतो. जैसा वणवा लागला तृणा, तैसी देवीने मारिली सेना. गवताच्या ह्याच्यावरती वणवा अग्नी पडावा आणि भुसभुसू भुसभुसू सगळं गवत जळून जावं, तस देवीच्या नुसत्या शस्त्रांचा स्पर्श व्हावा आणि शेकडो दैत्य एकामागून एक धरणीवरती पडावेत, कोसळून पडावेत, अशा तऱ्हेचं वर्णन आहे. सबंध इतक्या प्रचंड शक्तीनिशी, सर्व सामर्थ्यानिशी ती देवी संहार करते दुष्टांचा, शत्रूंचा, दैत्यांचा, असुरांचा, राक्षसांचा. आणि महादैत्य सेनापती त्रिशूल हा क्रोधानी आला की आपले सगळे दैत्य मारले जातात म्हणजे काय. त्यांनी देवीवर आक्रमण केलं, त्याचाही खात्मा झाला. महिषासुर वेगवेगळे रूप घेऊन तिच्या समोर येतोय. याचा अर्थ मला वाटतं ही वेगवेगळी यानं असतील त्याच्याजवळ. हा, तो सिंहाच्या मुखातून बाहेर आला, याच्या महिषामध्ये शिरला, याचं त्याने अमक्याचं रूप घेतलं. रूप घेतलं म्हणजे मला वाटतं तशी कवच असावीत त्याच्या अवतीभोवती, किंवा यानं असावीत, यातनं त्यात, त्यातनं यात, असा तो यानं बदलत होता. आणि वेगवेगळ्या कधी आकाशात, कधी पृथ्वी होती आकाशात, असं उड्डाण करून जायचं. मारुतीचं आपण, मारुतीने उड्डाण केलं आम्हाला माहिती आहे रामायणामध्ये. देवीने सुद्धा उड्डाण केलं असा उल्लेख आहे. हा, वरती अंतराळामध्ये युद्ध झालेलं आहे. तिथं तुम्ही आम्ही आजच विमानांचा शोध लावला अशी घमेंड करायचं काही कारण नाही, नाही का, त्या काळातही असू शकतं. भरद्वाज ऋषी यांचा जो पहिला, भरद्वाज स्मृती जी आहे तिथे पहिल्यांदा विमानाचा उल्लेख आहे. रामायण काळामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. हिमालयामध्ये इकडून तिकडे गंधर्व सुर हे सगळे विमानामधनं फिरतात असा उल्लेख आहे. कोण म्हणजे, आपण जर हिमालयामध्येच इकडे तिकडे जात असलो तर आपण सुद्धा ढगात चालतोय असं वाटतं, आपल्यामधून ढग जातो. देव दाखवतात ना ढगातनं चालतायत. ठराविक उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी ढग आपल्याजवळच असतात. हिमालयामध्ये दरीमध्ये ढग उतरलेले असतात. लहान मोठ्या प्रमाणची यानं, लहान मोठ्या प्रकाराची विमानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण भरद्वाज ऋषींजवळ ज्या अर्थी विमानाचं मॉडेल सुद्धा आहे, पुष्पक विमान आहे, ते एकच असेल असं नाही ना, अनेक असू शकतात आणि ही काही देवांकडे आहेत, काही देवांकडे असतील. वाहनांमध्ये एक वेगळं झालं बरं का, सरस्वतीचं वाहन काय हो माहिती? हा बरेच लोक मोड सांगतो, हंस वाहिनी. राजा रवी वर्माने तिला मोर भाग दिलाय. गेल्या शतकामधले जे रवी वर्मा नावाचे अत्यंत उत्तम असे चित्रकार होते, त्यांनी आपल्याकडे आत्ताची बहुतेक सगळी देवदेवतांची चित्र आहेत ना, ही रवी वर्माच्या हातची आहेत बरं का. स्टँडर्ड म्हटलं तर ते रवी वर्मा आहेत, राजा रवी वर्मा. त्यांनी एका सरस्वतीचं उत्तम चित्र काढलं आणि त्या चित्रामध्ये एक बाजू अशी, बाकी सगळं भरलंय, एक बाजू अशी रिकामी राहत होती खाली, त्या ठिकाणी त्यांनी मोर रंगवला सुंदरसा. आणि तेव्हापासून लोकांची समजूत अशी झाली की सरस्वतीचं मोर हे वाहन आहे, प्रत्यक्षामध्ये हंस वाहिनी आहे. जरा वेगळा वाटला विषय, पण ह्या सगळ्या वाहनांचा सुद्धा देवीने उपयोग केलाय, यानांचा उपयोग केलाय, आकाशामध्ये युद्ध केलाय, धरणीवर युद्ध केलाय, वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या शस्त्रांनी वेगवेगळ्या अस्त्रांनी सगळ्या प्रकारांनी देवीने ते युद्ध केलंय. घनघोर युद्ध झालं, शेकडो हजारो हा शब्द कमी पडावा इतक्या राक्षसांचं रणकंदन केलेलं आहे तिने. आणि या सगळ्या रणकंदनामध्ये कधी त्यांनी गजाचं रूप घेतलं, कधी सिंहाचं रूप घेतलं, कधी महिषाचं तर घेतोच आहे, तो महिषामध्ये सुद्धा जातोय. त्या ठिकाणी तो श्लोक आलाय, गर्ज गर्ज क्षण मूढ यावत मधुपिबाम्यहम मया द्वै हतई त्रैव गर्जिष्यंत्याशु देवताः. आत्ता मी जोपर्यंत मधुपान करते तोपर्यंत तू ओरडून घे किती ओरडायचं तुला, मग मी तुला मारल्यानंतर हर्षाने आनंदाने देवगर्जना करते. आणि तसंच झालेलं आहे. त्या देवीनी शेवटी महिषासुराचा वध केला त्या ठिकाणी, आणि त्या महिषासुराच्या वधानंतर सर्व देवांनी हर्षाने अत्यंत आनंदाने अशा तऱ्हेने त्या देवीचा जय जयकार केला आणि त्या देवीच्या स्तुतीची अनेक स्तोत्र त्यानंतर ह्या सप्तशतीमध्ये आलेली आहे. भली मोठी देवस्तुती केली आहे, सगळ्यांचं भय दूर करणारी, सगळ्यांना आशीर्वाद देणारी सगळ्यांचं. आणि सगळ्या देवांना शक्ती ही जी देवता आहे ही सगळ्यांनाच उपयोगी आहे, विद्या ही सगळ्यांनाच उपयोगी आहे, ज्ञान हे सगळ्यांना उपयोगी आहे, स्मृती ही सगळ्यांसाठी आहे. देवीची ही सर्व रूप जी आहेत ही सर्वांसाठी, म्हणून ही देवी सर्व भूतेषु वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या गुणांनी ही गुणमयी माया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः हे सगळं स्तोत्र पुढच्या काळामध्ये आलेलं आहे आणि त्या देवीला वंदन सर्व देवांनी केलं. देवीच्या अवतारांमध्ये देवीच्या वंदनामध्ये असंही आहे की रामाला मिळाली शक्तीचं वरदान म्हणून त्याने रावणाला मारलं. श्रीकृष्णाने वारंवार देवीच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यामुळे श्रीकृष्णाला अनेक वेळा सर्व ठिकाणी सर्वत्र विजय मिळाला. महिष म्हणजे रेडा, त्याच्या शरीरासारखं. आणि वर्णन असं आहे की त्यातून तो निघत असताना देवीने पकडला आणि केस धरून त्याचा शिरच्छेद केला. याचाच अर्थ रेडा आणि महिष, असुर आणि महिष ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तो सिंहामध्ये जातो आहे, गजाचं रूप घेतो आहे, मनुष्याचं रूप घेतो आहे. रूप घेतो आहे म्हणजे त्या आकाराच्या यानामधून किंवा चिलखतामधून बाहेर पडतो आहे अशा तऱ्हेचं. आणि त्रिशूलाने कंठावर आघात करून अर्धा बाहेर आणि अर्धा आत असलेला, काही ठिकाणी देवीच्या देवळामध्ये असा पायाखाली तो दैत्य, त्याला अशी ती त्रिशूळाने मारते आहे अशा तऱ्हेची चित्र देवीची किंवा मूर्ती आपण पाहिले असतील. महिषासुराचा वध झाल्याबरोबर सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे, साहजिक आहे. सगळ्यांना त्रास देणारा महिषासूर नष्ट झाला म्हटल्याबरोबर अतिशय आनंद झाला आणि देवाने तिची स्तुती सुरू केली. आणि पुण्यवंतांच्या घरामध्ये ती लक्ष्मीच्या रूपाने राहते, पापी लोकांच्या घरामध्ये दरिद्रतेच्या रूपाने राहते, शुद्ध अंतःकरणाच्या माणसाच्या हृदयामध्ये बुद्धी रूपाने राहते, सत्पुरुषामध्ये श्रद्धा रूपाने राहते, कुलीन पुरुषांच्या मध्ये लज्जा रूपाने राहते. अशा अनेक रूपांनी अनेक ठिकाणी देवीचं वास्तव्य असतं, सगळीकडे असतं. तर त्या सगळ्या रूपांना, त्या सगळ्या स्वरूपांना देवीच्या नमस्कार केलेला आहे. सगळ्यांनी त्यांचं, तिच्या सगळ्या आयुधांचं वर्णन केलं, ती कशी लढली याचं वर्णन केलं. आणि ते सगळं ह्या सप्तशतीमध्ये तिच्या संपूर्ण युद्धाचं, शस्त्रांचं, अस्त्रांचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि देवी संतुष्ट झाली आहे त्यांच्यावर आणि म्हणते, तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. आता वर मागा म्हटल्यानंतर नेमकं काय मागायचं हे तरी कळलं पाहिजे. आपल्या समोर आता दत्त म्हणून जर हे खरंच समोर उभे राहिले किंवा तो राम प्रसन्न होऊन बोलायला लागला की तुम्हाला काय हवा तो वर मागा, चटकन आपल्याला सुचणारही नाही का नेमकं काय मागायचं ते. पटकन लक्षात येणार नाही काही काय मागायचं, खरोखर देवाकडे काय मागायचं. अनेकांनी अनेक प्रकारची मागणी केली आहे देवाकडे. कल्याण करी रामराया, जनहित विवरी, कल्याण करी रामराया, सगळ्यांचं कल्याण. कुठे जावे, काय करावे, भयानक अवस्था देशाची बघतो आहे. तळमळ तळमळ होतची आहे, किती हो केवढा ते सगळं बघून काय जीवाचा त्यांच्या तगमग झाली असेल समर्थांच्या. सगळं कठीण दिसतंय, कठीण ध्यावर कठीण जे झाले, फार अवघड अवस्था. पण इतकं अवघड असताना, कुठेही आशेची तिरीप नसताना रामरायाचं नाव घ्यावं, हनुमंतामजी कुळवल्ली आणि कामाला निघावं. आणि आपला होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं इतक्या प्रचंड प्रमाणावरती कार्य करावं. मागणं काय, देवी समोर बसले, देवी समोर समर्थांच्या आयुष्यामध्ये देवीचं महात्म्य पुष्कळ. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. देवीला सांगतात आत्ता काय मागे पूर्वी ऐकलं, उदंड ऐकिले मागे रामासी वरुदी झाला, मी दास रघुनाथाचा मजही वरदान. ज्या रामचंद्राला तू वर दिलास की तुझ्या हस्ते रावण मारवीन, यशाचा विजयाचा वर दिला, त्याच रामाचा मी दास आहे, मलाही वर दे. आणि कोणता वर दे, मागणे एकची आता, द्यावे ते मज कारणे. काय मागितलं, स्वतःला काही मागितलं, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता. देवी समोर बसून ते आनंदवन होऊन निर्माण करणाऱ्या, हिंदुमत बादशाही निर्माण करणाऱ्या राजाचा क्षेम मागत आहे. तुझा तू वाढवी राजा. ज्ञानेश्वरांच्या मागण्याचं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जा, ज्याला जे हवं ते लाहो, ज्याला जे हवं ते. कोणालाही काहीही मिळावं तसं नाहीये, कोणालाही काहीही नाही. चोराला पोलिसाची भीती नको, निर्विघ्नपणे चोऱ्या करता याव्यात असा अर्थ अपेक्षित नाही. दरोडे घालता यावे असा अर्थ अभिप्रेत नाही. तुम्हाला काय हवा तो वर मागा, मी प्रसन्न झाली आहे. आणि त्यावेळेला ज्या सगळ्या देवांनी असं मागितलं आहे, तू शक्ती देवता आहेस, तू सगळ्यांना सामर्थ्य देणारी आहे, सगळ्यांच्या हृदयात निवास करणारी आहे, ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट येईल त्या त्या प्रत्येक वेळेला आमच्या सहाय्याला तू धावून ये, अशा तऱ्हेचं तिच्याकडे वरदान सगळ्या देवांनी मागितलं. तिने ते मान्य केलं आणि ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते. ती आहे म्हणून तर चाललंय ना, परमेश्वर आहे आपल्या जवळ म्हणून आपला देह चालू आहे. ब्रह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माझ्या आहे, जे यंत्र आहे ते चालवणारी ती शक्ती आतमध्ये आहे, म्हणून तर हे सगळं चाललंय. फक्त बऱ्याच वेळेला आपल्याला त्या शक्तीची जाणीव नसते. आणि त्याप्रमाणे या देवीनी सांगितलं आहे की मी शक्ती रूपाने, बुद्धी रूपाने, विद्या रूपाने, ज्ञान रूपाने सगळीकडे प्रत्येकाच्या जवळ आहेच, फक्त ती जाणीव जागृत ठेवा. जी जाणीव नसते आपल्याला ती जागृत असली पाहिजे.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृतवर्षा.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका। समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 आणि समास 8 सद्विद्या निरूपण. त्याच्यामध्ये काही ओव्या आपण पाहिल्या. हे जे गुण आहेत हे अंगी बाणवायचे आहे. सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या अंगी हे गुण असतात. साधकाने प्रयत्नाने ते बाणवायचे आहे. त्यात काही गुण आपण पाहिले, त्याच्या पुढचे काही गुण आपण आजच्या प्रवचनात पाहणार. वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्म असते. समर्थ म्हणतात वृद्धाचारी, जे वृद्ध मंडळी असतील, अनुभवी मंडळी असतील, त्यांचा अनुभव त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. पुढच्या ठेस मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण आपल्याला असं दिसतं की पुढच्याला ठेस लागते तरी मागचा शहाणा होताना दिसत नाही. प्रत्येकाला स्वतःलाच पुन्हा ठेस खावी लागते. त्यापेक्षा जर अनुभवाचा उपयोग करून घेतला तर आपल्याला प्रगती आपल्या जीवनात चांगली करता येते. त्यामुळे वृद्धांचा मान सन्मान करणारा, कुळाचार जे आहेत तेही त्याचं पालन करणारा पाहिजे. युक्ताहारी पाहिजे. केवळ भूक लागली आहे म्हणून कशाने तरी पोट भरायचं अशाकडे साधकाचं लक्ष नसावं. प्रत्येक घास प्रत्येक अन्नाचा कण आपण जो सेवन करत असतो तो देहधारणेच्या दृष्टीनं मन बुद्धीच्या शुद्धतेच्या दृष्टीनं योग्य आहे का नाही हे पाहायला पाहिजे. युक्त आहार विहार अस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं भगवंतानी मुद्दाम भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की साधकाच्या पक्षी सामान्य माणसाला देखील आहार विहार योग्य पाहिजे. इथं तर समर्थांनी भर दिलेला आहे की तो युक्ताहारी असावा. निर्विकारी, निर्विकार ह्याचा अर्थ काहीच त्याच्यामध्ये विकार येत नाही, कोणताच विचार येत नाही असा त्याचा अर्थ नाही. तो विकारांच्या अधीन होत नाही. जे विकार मनुष्याच्या जीवनाचा नाश करणारे आहेत, त्याला वाईट मार्गावर नेणारे आहेत, असे जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करून चांगले विचार चांगलं आचरण त्यांनी अंगी बाणवायचं आहे. निर्विकारी असं म्हटलंय. आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास हा ध्यानामध्ये करायचा आहे. ध्यानामध्ये काही काही क्षण आपण निर्विचार निर्विकार अवस्थेत घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो म्हणजे हळूहळू मनातले विकार कमी होत हो मन शुद्ध होत जात, चित्त शुद्ध होतो. नको त्या गोष्टी चित्तात साठवण्याच्या ऐवजी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, भगवत वचन संत वचन ही जी आहेत ही चित्तात साठवली जातात आणि त्याचं अनुसरण करण्याची दृष्टी निर्माण होते. म्हणून असा निर्विकारी परोपकारी, जे काही आपल्याला मिळतं ते सगळंच्या सगळं आपण खायचं नसतं तर त्याच्यातला काही भाग हा परोपकारासाठी असतो, दुसऱ्यासाठी असतो, समाजासाठी असतो, देशासाठी असतो. अशा सर्व गोष्टीचा विचार करून वागणारा जो आहे असा परोपकारी पाहिजे. कार्यकर्ता निराभिमानी हे यावर सांगितलं आहे. कार्य करणं, काही एखादं कर्म करणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. मर्यादित योग्य ती कर्म करत असला तर त्याला असं म्हटलं जातं की हा शुद्ध रजोगुणाचं लक्षण आहे. आवश्यक ती कर्म करायलाच पाहिजे असतात ती तो करत असतो. परंतु काही वेळा रजोगुणाचं आधिक्य होतं आणि सामान्य कर्मापेक्षा आवश्यक त्या कर्मापेक्षा अनावश्यक कर्माच्या भरीला पडतो. आणि काही वेळेला हे कार्यकर्ता ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कर्तबगारी थोडीफार असते पण रजोगुणाच्या आधिक्यामुळे सारखं काही ना काहीतरी करत राहण्याची त्याची वृत्ती असते. आणि त्याच्याबरोबर ते कर्म चांगलं वाईट, वाईट असेल तर करायचंच नाहीये, परंतु चांगलं कर्म जरी असेल तरी त्याचा देखील एक अभिमान येतो की मी हे काम केलेलं आहे, माझ्यामुळे हे झालेलं आहे असं सामान्य पक्षी किंवा साधकाच्या पक्षापर्यंत देखील ही शक्यता असते. आणि आपल्याला साधनेनी त्यातला मीच घालवायचं असल्यामुळे काम तर उदंड होत आहे, कर्तबगारीही चांगली आहे, तथापि तो निरभिमानी आहे. अशी स्थिती यायला त्याला हा बोधच व्हावा लागतो साधनेने की मी देह मन बुद्धी जी माझी आहे ज्याला मी असं आपण म्हणतो आहो हे यंत्र भगवंताच्या अधीन आहे, भगवंत त्याचा करता आहे आणि ह्या यंत्राकडून ते काम केलं जात आहे. असा बोध जेव्हा येईल तेव्हाच तो उदंड कार्य करतो परंतु निरभिमानी असतो. सर्व संत आपल्याला असे दिसतात समर्थांसारखे ज्यांनी मोठा प्रपंच काढला, राष्ट्र प्रपंच केला, 1200 मठ स्थापन केले, अनेक शिष्य केले, पण प्रत्येक ठिकाणी हा बोध होता आणि त्यामुळे कार्य करता पण निरभिमानी. समर्थांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे, उदंड करत होते
पण त्याला पाहावं लागा बघावं की कुठं आहेत हे, तर ते कुठंतरी सगळ्यापासून लांब एका ठिकाणी एकांतात जाऊन राहिलेले असायचे आणि त्यांच्या तिथल्या अस्तित्वावर तिकडं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम होत असत. म्हणजे सर्व करायचं आहे त्याच्याबद्दलही पुढे समर्थाने काही गुण सांगितले आपण ते पाहूया. वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे, वैभव आणि नम्रता, वैभव आणि उदारता, हे जसं अवघड सांगितलेलं आहे तसं तिथं वैभव आणि भगवत भजनी अत्याधारे, भगवंताचं भजन करतोय. वैभव आहे, श्रीमंती आहे, पण तरी देखील भगवंताचं भजन अत्याधारे, अतिशय आदराने चाललेलं आहे. इथं देखील थोडा विचार आपण करायला पाहिजे. खूप वेळेला असं दिसतं वरवर की श्रीमंती आहे आणि देवाधिकांचंही काही उत्सव चाललेले आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, मंदिरं बांधली जात आहेत, पण त्यामध्ये सुद्धा कुठंतरी अहंकाराचा भाग असतो. किंवा जी देवाची भक्ती केली जाते ती वैभव आणखीन वाढावं म्हणून, आणि हे वैभव म्हणजे ऐहिक वैभव, म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उपयोग ऐहिक वैभव वाढवण्यासाठी केला जातो, स्वार्थासाठी केला जातो, तसं त्यांना अपेक्षित नाहीये. वैभव ऐहिक असावं, असू नये असं म्हटलेलं नाहीये की एखादा परमार्थी मनुष्य आहे म्हणजे त्याच्यावर वैभवच नसावं असं नसतं, परंतु त्या वैभवाचा उपयोग तो जर परमार्थी असेल तर तो भगवत कार्यासाठी करत असतो, आणि एखादा सामान्य व्यक्ती आहे वैभव असेल तर तो जी भगवत भक्ती करतो तिचा उपयोग वैभव वाढवण्यासाठी करतो. त्यामुळे ह्यातला जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तत्वज्ञ आणि उदासीन, तत्ववेत्ता आहे, सगळं तत्व जाणतो आहे, पण तरी त्याच्यापासून अलिप्त आहे, हे देखील अवघड आहे. मी तत्वज्ञानी आहे, मला सर्व काही कळतं असा त्याचा भाव असतो, आणि आपलं ज्ञान लोकांमध्ये प्रगट करण्याची एक विलक्षण इच्छा असते, त्यामुळे ते सगळं करत असताना अलिप्त राहणं ही गोष्ट अवघड आहे. बहुश्रुत आहे, सज्जन आहे, मंत्री आणि सगुण नीतिवंत. मंत्रीचा अर्थ राजाला उपदेश करणार, त्याला मार्ग सांगणारा, ज्या ज्या वेळेला सल्ला विचारेल त्यावेळेला सांगणारा, तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर नीतिवंत राहणं फार अवघड दिसत. त्याचं कारण सर्व सत्ता हातात आलेली असल्यामुळे तो म्हणे ते प्रमाण असं असतं, आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून तो अनितीच्या मार्गाकडे झुकण्याची शक्यता किंबहुना तशीच उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर दिसतात, आपल्या देशातही दिसतात. तेव्हा ते जर व्हायला पाहिजे असेल तर म्हणून कोणतंही काम करायचं असो त्याला अध्यात्माचा पाया हा विचार असल्याखेरीज ते कार्य खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे नीतीच्या पायावर धर्माच्या पायावर होऊ शकत नाही. म्हणून हे दोन्ही गुण एका ठिकाणी असणं हे आवश्यक आहे. साधू, तो साधू पाहिजे, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध. बाहेरची शुद्धी करतात देह वरीवरी चर्चिला, वर्ण वर्ण देहाला नटवत असतात, सजवत असतात, नाना प्रकारचे रंग असतात, सुगंधी असतात, द्रव्य असतात, सगळ्याचा वापर करत असतात, वस्त्र बदलत असतात सकाळी दुपारी संध्याकाळी. परंतु अंतरशुद्ध ज्याला म्हटलेलं आहे हे फार अवघड आहे, आणि अंतरशुद्धी ही साधनेच होत असते. त्यामुळे अंतरशुद्ध पाहिजे, धर्मात्मा पाहिजे, कृपाळू पाहिजे, कर्मनिष्ठ, कर्माच्या ठिकाणी निष्ठा पाहिजे. कुठून तरी कस तरी कर्म करून टाकायचं की मोकळे झाले, किंवा परमार्थ करताना सुद्धा आपलं कर्म कस तरी करून टाकायचं आणि परमार्थाची साधनेला बसायचं हेही अपेक्षित नाही. प्रत्येक कर्म हीच साधन आहे. काही काळ एकांतात बसून ध्यान नामादी साधना करायची आहे, ग्रंथांचं वाचन चिंतन करायचं आहे, पण तो बोध आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आला पाहिजे, आणि ह्या कर्मानेच चित्त शुद्धी होणार आहे आणि भगवंताच्या दारापर्यंत आपल्याला जाता येणार आहे हे लक्षात घेऊन स्वधर्माविषयी निष्ठा पाहिजे. स्वधर्म कर्म आपलं जे आहे ते निष्ठेने केलं पाहिजे, म्हणून कर्मनिष्ठ असं म्हटलंय. आणि स्वधर्मे निर्मळ, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे ते निर्मळ अंतःकरणाने करायला पाहिजे. जे काही कर्म आपण करत असतो त्याच्यासाठी साधन म्हणून आपण जे वापरतो, देह वापरतो, मन वापरतो, बुद्धी वापरतो, हे देह मन बुद्धी जितक्या प्रमाणात शुद्ध अशुद्ध असेल त्याप्रमाणे त्याचा दोष त्या कर्मात येत असतो. जसं पावसाचं पाणी शुद्ध असतं परंतु ते जसं जसं खालच्या वातावरणात यायला लागतं तसं तसं ते वातावरणातून दूषित होतं. ज्या नळ्यातून ते खालपर्यंत येतं त्या नळ्याची अशुद्धता येते, आणि म्हणून खाली आपण जमिनीवर आल्यावर पाहतो ते पाणी इतकं खराब गढूळ झालेलं असतं की ते काही पिण्याच्या लायकीचं राहत नाही.
पण वास्तविक मुळात ते कसं असतं असं विचारा तर परम शुद्ध असत. तसं कर्म जरी शुद्ध असलं तरी त्या साधनेनं केलं जातं त्याच्यातली अशुद्धी त्या कर्मात येत असते. म्हणजे काही वेळेला ज्ञानेश्वरी प्रवचन, दासबोध प्रवचन यासारखं कर्म असेल, ध्यान धारणेसारखं कर्म असेल, पण ती ध्यान धारणा सुद्धा त्याच्या मागचा हेतू जर दुसऱ्याचा विध्वंस करण्यासाठी असेल, त्याच्यापासून मिळणारी शक्ती ही दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जर असेल, तर ते ध्यानासारखं कर्म देखील अशुद्ध होत. त्यामुळे हेतू शुद्ध पाहिजे, साधन शुद्ध पाहिजे, करणाऱ्याचे त्याच्या पाठीमागचे जे परिश्रम आहेत किंवा जे काही करतोय ते उत्तम तऱ्हेनं आणि शुद्धतेनं. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, हिथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांचा लाल भारती ह्या नावाचा एक परमशिष्य होता। त्याच्या बरोबर समर्थांचे अनेक भक्त स्वामींचा शोध घेत सर्वत्र हिंडत होते। मठाचं बुडालेलं वर्षासन पुन्हा सुरू व्हावं हा वास्तविक जरी त्यांचा उद्देश होता, तरी स्वामींची त्यांना जबरदस्त ओढ लागली होती। कधी एकदा स्वामींची प्रत्यक्ष भेट होते असं सर्वांना झालं होतं। मनाला स्वामी भेटीचा ध्यास लागला होता। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळत होतं। स्वामींनी शेवटी ठरवलं की लाल भारती ह्या आपल्या परमशिष्याला दर्शन द्यायचं। स्वामी मंगळवेढ्याच्या वाटेवर एका झाडाखाली बसले आहेत अशी बातमी लाल भारतीला लागली आणि त्याला खूपच आनंद झाला। सर्वजण स्वामींना भेटायला खूप उत्सुक झाले होते। समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या। अष्टसात्विक भाव जागृत झाले। सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींनी सर्वांना जवळ घेतलं। स्वामींच्या मुखातून अमृतवाणी पाझरू लागली। स्वामींनी सर्वांना एकच उपदेश केला, प्रथम चित्त स्थिर करा तरच विरक्ती प्राप्त होईल, मनावर संयम ठेवा तरच भगवंताचं दर्शन होईल, हेतू विरहित प्रेम करा। यानंतर स्वामींनी लालभारतीला विचारलं, सर्व काही ठीक चाललं आहे ना? तेव्हा लालभारतीने मठाचं उत्पन्न निजामाने थांबवलं आहे हे सांगितलं, कारण स्वामींचा ठाव ठिकाणा लागेपर्यंत वर्षासन मिळणार नाही ही अट निजामाने घातली होती। स्वामी मंद हसले। निजामाला स्वामींच्या अस्तित्वाचा दाखला हवा होता, कागदपत्र हवी होती। स्वामींनी आपल्या पादुका आपल्या परमशिष्याच्या हातात दिल्या। आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूर मठाला दिल्या आणि राजूर मठाचं उत्पन्न पुन्हा सुरू झालं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी स्वामींची कीर्ती सर्वत्र दरवळायला लागली होती। गावोगाव स्वामींचे भक्त वाढतच होते। स्वामी अचानक अदृश्य होतात। स्वामी आकाशमार्गे संचार करतात। स्वामींचं आपल्या भक्तांवर लक्ष असतं आणि स्वामींच्या अस्तित्वाचा विलक्षण आधार वाटतो की लोकमानसात स्वामी मुद्रा उमटली होती। राजूरच्या मठात स्वामी फार अल्पकाळ राहिले होते, परंतु स्वामींच्या अस्तित्वाने राजूर मठ सर्वांना ज्ञात झाला होता। राजूर मठाला निजामाकडून मिळणारं उत्पन्न परवा परवापर्यंत चालू होतं। स्वामींच्या पादुका ह्या राजूर मठात स्थानापन्न करण्यात आल्या आणि राजूर मठात स्वामींच्या पादुकांची नित्य पूजा सुरू झाली। स्वामींनी पादुका देताना लाल भारती ह्या आपल्या लाडक्या शिष्याला सांगितलं होतं की वर्षासनातून मिळणारे पैसे त्याचा उत्तम विनियोग करा, आलेल्या प्रत्येकाचं प्रेमाने स्वागत करा, सद्धर्माने वागा, त्यातच तुमचं आणि मठाचं हित आहे। स्वामींची ही आज्ञा मठाकडून तंतोतंत पाळली गेली।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 मे. देह हा परमार्थाचं साधन समजावा. संतांचं काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणं हे आहे. तुम्हाला मुलगा देणं, तुमचं दुखणं बरं करणं म्हणजे विषय देणं हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावं तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचंही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असं पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझं मन, फार काय माझा जीव असंही म्हणतो. पण वागतो मात्र मी तोच आहे असं समजून. देहाशी संबंध जास्त येईल असंच आपण भगवंताजवळ मागतो. असं न करावं. आपल्या देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रं रडत असलं तर आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादं लहान मूल रडत असेल तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं लागतं. ते जसजसं दृढ होत जाईल तसतसं आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचं खरं स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावं या पलीकडे दुसरं अज्ञान कोणतंही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणं यासारखं दुसरं खोटं नाही. प्रपंचात संकट येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही, याहून भगवंताची माया ती कोणती. अतिसहवासामुळे देहाचं ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा किंवा जप करण्याचा नेम केला म्हणजे ममत्व थोडं थोडं कमी होतं. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचं मरण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण अष्टम खंड. विघ्नराजाचं चरित्र ऐकून समाधान झालेल्या शौनकांनी धूम्रवर्णाचं चरित्र सांगा अशी विनंती केली. तेव्हा सूत म्हणाला की मी व्यासमुखातून जसं ऐकलं तसं धूम्रवर्णाचं चरित्र सांगेन. दक्षानेही असाच प्रश्न केला असता मुद्गल म्हणाले, दक्षा, शेष शंकरांचा संवाद तू ऐक. शेषाने शंकरांना विचारलं होतं की आपण कोणाचं ध्यान करता. शंकरांनी सांगितलं की सनकादिकांनी तुझ्यासारखाच मला प्रश्न केला होता. अरे, मूल कारण गजाननाचं ध्यान मी करत असतो. अहंभाव हा फार वाईट, त्यासाठी एक इतिहास ऐक, असं म्हणून शंकर सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सूर्याला राज्यावर बसविला तेव्हा त्याला अहंकार झाला. गर्विष्ठ झालेल्या त्याच्या शिंकेतून एक पुरुष निर्माण झाला. त्याला शुक्राचार्यांनी षडक्षर महामंत्र दिला. त्याची उग्र तपश्चर्या करून त्या पुरुषाने गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापाशी ब्रह्मांडाचं राज्य मागितलं. वर मिळवून परतलेल्या या अहमासुराला शुक्राचार्यांनी राज्याभिषेक केला. प्रमदासुराने ममता नावाची आपली कन्या त्याला दिली आणि जावयाला सर्व काही जिंकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे दिग्विजयासाठी अहमासुराने सर्वांना आज्ञा सोडल्या आणि क्रमशः त्याने सर्व ब्रह्मांड जिंकून प्रमुख ठिकाणी आपल्या लोकांची नेमणूक केली. सारे देव भयग्रस्त होऊन गिरिकंदरात जाऊन बसले आणि दैत्याने गर्वाने ब्रह्मांडाचा उपभोग घेण्यास प्रारंभ केला. अधर्मधारकाच्या सांगण्यावरून त्यालाच धर्म कर्म मार्ग खंडन करण्यास सांगितलं तेव्हा त्याने एकच हाहाकार उडवला. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार सर्वांनी एकाक्षर मंत्राची उपासना केली. त्याने प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वरदान केलं. अहमासुराच्या स्वप्नात जाऊन धूम्रवर्णाने त्याला अशुभ घटनेची सूचना दिली. अहमासुराने सर्वांना बोलवून त्यासंबंधी सांगताच सर्वांनी त्या सूचनेचा उपहास केला. तेव्हा धूम्रवर्णाने अहमासुराकडे नारदांना दूत म्हणून पाठवलं. त्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा स्वतः गणेशाने त्या असुराच्या नगरात हाहाकार उडवला आणि अहमासुराचा सर्वस्वी पराजय केला. शुक्राचार्यांनी त्याला समजावून सांगून गणेशोपासनेचा उपदेश केला. त्या उपदेशाने अहमासुराला बोध झाला आणि त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. त्यामुळे संतुष्ट होऊन गजाननाने त्याला भक्ती दिली आणि अहंकार सोडून स्वस्थानी जाण्यास सांगितलं. अहंकारासुर शांत झालेला पाहून सर्व देव ऋषींनी गणेशाची स्तुती केली. त्यावेळी भक्ती प्रदान करून श्री गणेश अंतर्धान पावला. असं हे धूम्रवर्ण चरित्र अहंकार नाशक आहे. सनकादिकांनी धूम्रवर्ण क्षेत्राचं महात्म्य विचारलं. शंकरांनी ते सांगून आणखी चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम शिवात्मकावतार कथन केला. नंदी ज्यामुळे गणपत्य झाला ते पार्वती गणेश चरित्र त्यांनी सांगितलं. त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकरांपुढे प्रकट झालेला गुणेशावतार कथन केला. बाणासुराचं चरित्र सांगण्यास सुरुवात करून प्रकट झालेल्या रक्तवर्णाचं चरित्र त्यांनी सांगितलं. गणेशाच्या आज्ञेने मोह निर्माण करण्यासाठी विष्णू बौद्ध झाले असं शंकरांनी सांगितलं तेव्हा सनकादिकांनी बौद्धशास्त्र काय आहे म्हणून विचारलं. त्यावर शंकरांनी पाप पुण्याचा विचार न करता देह मूल कारण धरून तयार झालेल्या बौद्धांचं शास्त्र त्यांनी निवेदन केलं. त्या धर्माने सर्व लोक अधर्मनिष्ठ झाले. त्यावेळी सर्वांनी गणेशस्तवन करून कलिबंधन करण्यास सांगितलं। तेव्हा गुप्त रूपाने धर्मबंधात गुंतलेल्या कलीला गणेशाने धरला असता तो शरण आला आणि देह धारण करून त्याने धूम्रवर्णाची स्तुती केली। तू धर्माच्या स्वाधीन होऊन रहा असा आदेश धूम्रवर्णाने कलीला दिला आणि सर्वांचं समाधान केलं। यावेळी कलीने केलेलं स्तोत्र कलिदोषनाशक आहे। शौनकांनी सूताला विचारलं की प्रत्येक युगात वेगवेगळंपण आहे, त्यातही कलियुगात सर्व क्रिया पापमय असताना सिद्धी कशी शक्य आहे? तरी प्रत्येक युगाचं कर्म सांग। तेव्हा सुताने प्रत्येक युगाचं स्वरूप आणि त्या त्या युगातील आचार सांगून युगपुरुषांनी केलेली स्तुती कथन केली। त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाला प्रत्येक युगाने स्वतःसाठी कोणती मागणी केली ते सांगितलं। प्रत्येक युगात काय फलद्रूप होईल हे सांगून गणेश अंतर्धान पावला। सूत म्हणाला, प्रत्येक युगातील आयुप्रमाण सारखं असलं तरी प्रत्येक युगाचा प्रभाव वेगळा आहे। प्रत्येक युगातील कर्म आणि त्यांची सिद्धी स्वतंत्र आहे। नंतर शौनकांनी मासांचं चरित्र आणि मलमासातील गणेश पूजन विचारलं तेव्हा सुतांनी ते सांगण्यास प्रारंभ केला। ब्रह्मदेवाच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या आणि 12 अवयव असलेल्या संवत्सराने षडक्षर मंत्राची उपासना करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं। त्यावेळी गणेशाने मदर्पण भूमीने कर्म केलेल्यांना प्रत्येक महिन्याच्या व्रतामुळे मी फलप्रद होईन असं सांगितलं। नंतर संवत्सर कार्यरत झाले। पुढे मलमासासहित 6 महिने तपश्चर्या करू लागले। त्या तपाने प्रसन्न झालेल्या गणेशाला त्यांनी आमच्यामध्ये केलेलं कर्म बहुफलदायी व्हावं अशी प्रार्थना केली। त्यावर गणेशाने क्रमाने श्रेष्ठत्व देऊन अधिक मासाचा ढुंढीराज हाच देव असल्याचं सांगितलं आणि त्या महिन्याचं ढोंढ मास हे नाव स्वतःच ठेवलं। त्याने सर्व मासांना यथोचित वर दिले। कार्तिक महिन्याचं व्रत करणाऱ्या सोमदत्ताचं चरित्र सांगून सुताने कार्तिक मासातील नाना प्रकारच्या नियमांचं वर्णन केलं। नंतर मार्गशीर्ष महिन्याच्या महात्म्याबरोबर स्वतः गणेशाने शंकरांना दिलेलं वज्र पंजर स्तोत्र सांगितलं। तसंच त्याच महिन्यातील व्रत केल्याने साधू नावाच्या ब्राह्मणाला गणेश दर्शन झाल्याची कथा निवेदन केली। नंतर माघमासाच्या महात्म्यासह स्त्री रूपधारे विष्णूंनी मोहिनीने केलेला विरोचनाचा वध आणि माघ महिन्यात केलेल्या उपासनेमुळे निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला त्यांच्या कथा वर्णन करून सांगितल्या। वैशाख महिन्यात केलेल्या व्रताचं महत्त्व सांगून शिवदत्ताला झालेलं ज्ञान कथन केलं। नंतर शिवदत्ताला गर्गमुनींच्या मुखातून सांगितलेली शुकगीता ऐकवली। पुन्हा विचारल्यावरून गर्गांनी वैशाख महात्म्य सांगून शिवदत्ताला भक्ती प्रदान केली। वैशाख महात्म्यामुळे आणखी निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला ते सांगून श्रावणाचं महात्म्य सांगत असता जालंधराचा वध सांगितला। तसंच श्रावण मासाचं महात्म्य सांगून विश्वामित्रांकरवी गालवाचं शंका निरसन केल्याचं सांगितलं। पुन्हा एकदा श्रावण महिन्याचं महात्म्य सांगून दधीची आणि धौम्य ऋषी यांच्या संवादासह मलमास महात्म्य कथन केलं आणि विशेष स्वरूपाचं मलमासाचं महात्म्यही वर्णन केलं। संवत्सर व्रताचं स्वरूप सांगून सुताने चातुर्मास्य व्रत आणि विभांडाला केलेला उपदेश कथन केला। खरं कल्याण कोणतं त्याचं स्वरूप आणि दुर्गतीचं स्वरूप स्पष्ट करून चातुर्मास्याच्या महात्म्याचं कथन करीत असता बल्लाळेश्वराचं कथानक सांगितलं। नंतर चातुर्मास्यात करायच्या व्रतांची माहिती दिली। गणेशनामाचा महिमा सांगून कौंडिन्य ब्रह्मदेवाचा संवाद सांगितला। नंतर भृशुंडीने गणपतीचं नामरूपात्मक वर्णन करून गणेशाचं जे रहस्य तत्व सांगितलं होतं त्याचं वर्णन केलं। सामान्य माणसे गणेशवराच्या दर्शनाने आणि नामसंकीर्तनाने सर्व प्रकारची सुखे आणि मनोरथ सिद्ध करून घेतात, पण ब्रह्मभूत ब्रह्मनिष्ठ असूनही त्यांना या प्रकारची सुखे किंवा मनोरथसिद्धी प्राप्त होत नाहीत याचं कारण काय असा प्रश्न देवांनी आणि ऋषींनी विचारला। त्यावर भृशुंडीने उत्तर दिलं की त्या ब्रह्मवेत्यांची गणपतीविषयी पूर्णतया श्रद्धा नसल्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं पूर्ण फल मिळत नाही. त्यानंतर भृशुंडीने त्यांना गणेश योग सांगितला आणि त्यांच्याच इच्छेनुसार चतुर्थीचं महात्म्यही सांगितलं. देवऋषींनी पुन्हा पृच्छा केली की ब्रह्म नाना प्रकारचं सांगितलं आहे. ब्रह्मदेवांना पितामह म्हटलं आहे तर शंकर हे सर्वात मुख्य मानले गेले आहेत, हे कसे? त्यावर भृशुंडीने स्पष्टीकरण केलं, सर्व तत्स्वरूप असून ब्रह्माकारच आहेत. आपापल्या पारंपरिक मार्गांनी ते ब्रह्मरूपच मानले गेले आहेत. हे शिवादी देह धारण करणारे ते त्याच तत्वाला धारण करीत असता वस्तुतः मूळ गणेश तत्व स्वरूप असणारे हे शंभू अधिक देव गौण मार्गाने त्या त्या नावांनी प्रकाशित झालेले आहेत. वास्तविक ते गणेशाच्या संपूर्ण कलांनीच युक्त आहेत, यात शंका नाही. तदनंतर भृशुंडीने दुर्वांकुराचं महत्व देवादिकांना सांगून जरत्कारूला कौंडिन्याने केलेला मंत्रोपदेश वर्णन केला. वेदात अन्न प्राणादी नाना प्रकारचं ब्रह्म सांगितलं असल्यामुळे जरत्कारू संशयग्रस्त झाला. त्याचा संशय घालवण्यासाठी शांतीप्रद ब्रह्मस्वरूप कोणतं, गजानन ब्रह्माकार कसा, हे कौंडिन्याने स्पष्ट करून सांगितलं. नंतर त्याने त्याच्या योगप्राप्तीचं वर्णन केलं. ब्रह्मणस्पत्य यज्ञाचीही माहिती कौंडिन्याने सांगितली. शौनकांनी प्रश्न विचारला की अश्विन महिन्यात दशहरा देवीने युक्त असलेल्या दशमीला शमीची पूजा का करतात? याचं उत्तर सुताने एक कथा सांगून दिलं. ती कथा अशी, शंखासुराला विष्णूंनी ठार करून त्याच्याजवळील वेद ब्रह्मदेवांना परत दिले. तेव्हा ब्रह्मदेवांनी गणेशाचं स्तवन करताच ते वेद गणेश्वराकडे गेले, कारण ते त्यानेच प्रकट केलेले होते. ते पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी वेदांच्या निर्विघ्नतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की तुम्ही शमीची पूजा करा, कारण शमी आणि गणेश यात भेद नाही. मग ब्रह्मदेवादिकांनी अश्विन महिन्यात दशमीला सायंकाळी शमीचं पूजन केलं असता हा शमीचा महिमा सुताने सांगितला. प्रत्येक महिन्यात कोणकोण कोणत्या गणेशाची उपासना करतात आणि त्यांना कोणकोणतं फळ मिळतं त्याची माहिती मुद्गलांनी दिली. मुद्गल म्हणाले, चालू असलेला शिवसनकादिकांचा संवाद पुढे सांगण्याची विनंती शौनकांनी सुताला केल्यावरून सूत सांगू लागला, सनकादिकांच्या इच्छेनुसार शंकरांनी सर्व सिद्धी प्रदान करणारे आणि साधकांना त्वरित शांती देणारे गणेश हृदय सांगितले. ते नदीश्रेष्ठ गंगेने विचारल्यावरून पूर्वी शंकरांनीच कथन केलं होतं. मर्त्य मानवाला जे जे पाहिजे असेल ते सर्व याने प्राप्त होतं असं मुद्गलांनी दक्षाला सांगितलं. दक्षाने प्रश्न केला की गणेशाचं रूप योगी ध्येय आहे, मग अयोगी जनांना ते प्रत्यक्ष शक्य कसं होणार, आणि वेदातही ते योगी ध्येय असंच कसं वर्णन केलं आहे? तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, अयोगी लोक गणेशाला पंचमहाभूतात्मक जाणतात, सर्वसाधारण देहधारी समजतात, पण योगी त्यांचं योग्य आणि विशेष रूप जाणतात. त्यातला भेद मी तुला सांगतो, असं म्हणून मुद्गलांनी योगी ध्येय गणेशाचं परब्रह्मरूप सांगून गणेशाचं सगुण रूप यथायोग्य वर्णन केलं. दक्षाने प्रश्न विचारला की गणेशाने मूषकवाहन का योजलं? तेव्हा मुद्गल म्हणाले, मूष हा धातू चोरणे या अर्थी आहे. व्यापक रूपाने सर्वांच्या अंतःकरणात राहून सर्वांना मोह निर्माण करून चोराप्रमाणे तो उपभोग घेतो. त्याचं निदर्शक म्हणून गणेशाने मूषकवाहन केलं आहे, असं हे धूम्रवर्णाचं चरित्र मी तुला कथन केलं. याच्या पठणाने सारा देह धूम्रवर्णाचा होतो, सर्व प्रकारच्या तीर्थस्नानाचं फल याच्या श्रवणाने लाभतं. तरी आता तू प्रयत्नपूर्वक गाणपत्य हो. अष्टमखंड समाप्त.

श्री मुद्गल पुराण नवम खंड। धूम्रवर्णाचं चरित्र ऐकून आपण तृप्त झालो नाही तरी आणखी दक्ष मुद्गलाचा संवाद कथन कर अशी विनंती शौनकादिकांनी सूताला केली। तेव्हा सूत सांगू लागला, दक्षाने स्वानंद योग आणि अयोग कशा स्वरूपाचा असतो हे विस्ताराने विचारलं। मुद्गलांनी प्रथम असत, सत, सम आणि नेती ही स्वानंदापासून निर्माण झाल्याचं सांगून त्यांनी नरकुंजर रूप गणेशाची केलेली स्तुती कथन केली आणि स्वसंवेद्य अशा गणेश स्वरूपाचं वर्णन केलं। त्यांनी अयोग चरित्रही कथन केलं। नंतर संयोगायोग भावस्थ भ्रांतीचं वर्णन करून त्यांचा स्वामी गणेश सर्वत्र अभेद रूपाने राहणारा संयोगात्मा तो गजानन असल्याचं सांगितलं। नंतर त्यांनी अयोगाने केलेली स्तुती कथन करून पूर्ण योग चरित्र सांगितलं। त्याचप्रमाणे चित्तवृत्तीचा निरोध करून ब्रह्माभेद स्वरूप योग सुखात परायण करणारा सार्वभौम योग कथन केला। योगी पुरुषाच्या चित्ताला येणारे अनुभव, त्याला मिळणारं शांती समाधान आणि त्यापासून होणारं सुख या सर्वांचं विस्ताराने वर्णन केलं। नंतर योगी मानवाची स्थिती वर्णन केली। त्यानंतर योगभ्रष्टाचं चरित्र सांगितलं। अज्ञानी लोकांचा निरनिराळ्या क्रमांचा योग वर्णन केला। नंतर गणेश कोणकोणत्या विभूतिमत्वात वास्तव्य करून आहे त्याचं वर्णन केलं। तत्पदवाच्य आणि त्वमपदवाच्य यांचा विचार करून त्यांचं अभेदरूपाने ज्ञान कथन केलं। शुक्ल आणि कृष्ण गतीचं वर्णन करून ब्रह्मभूयमय भावाला म्हणजे ब्रह्माशी अभेद असण्याच्या स्थितीला त्या गतींची जरुरी नसते हे स्पष्ट केलं। नंतर क्षेत्रक्षेत्रज्ञ ज्ञान त्यांनी सांगितलं। नाना शास्त्रांची नाना मते सांगून ब्रह्म जाणण्यात सर्वांचं एकमत आहे हे जाणण्यानेच माणूस मोहरहित होतो हे स्पष्ट केलं। नंतर चित्ताचा लय सांगून गणेशाचं रहस्य सांगितलं। हे सर्व ज्ञान ऐकून धन्य झालेला दक्ष म्हणाला, आता मी भक्तिपरायण झालो आहे, मला गणेशाची भक्ती सांगा। तेव्हा मुद्गलांनी सांख्य आणि योग कथन करून भक्तीचं रहस्य प्रकट केलं। मुद्गल म्हणाले, दक्षा, योग गीतेतलं मी तुला सर्व रहस्य सांगितलं आहे, त्या गणेशाची उपासना कर आणि यज्ञात झालेल्या विध्वंसाबद्दल शोक करू नकोस। सूतनंतर म्हणाला, मुद्गलांनी दक्षाला एकाक्षरी मंत्र दिला। दक्षाने त्यांची पूजा केली आणि ते निघाले। इतक्यात गणराज प्रकट झाला। त्याला पाहताच रोमांचित झालेल्या दक्षाने सर्वांसमवेत गणेशाची पूजा केली। तेव्हा दक्षाला भक्ती देऊन शंकरांसह यज्ञ करण्यास सांगितलं। दक्षाने यज्ञ केला, मुद्गलांची पूजा केली आणि त्यांना जाण्यास संमती दिली। असं हे संशयनाशक मुद्गल पुराण मी तुम्हाला सांगितलं, आता मीही जातो, असं म्हणून सूत जाऊ लागला। तेव्हा शौनकांनी अत्यंत आदराने त्यांचं गुणवर्णन केलं आणि त्याच्याकडून पुन्हा गणेश स्वरूप ऐकलं। नंतर सूताने मुद्गल पुराणाचा श्रवणविधी कथन केला आणि हे मुद्गल पुराण कोणी कोणी ऐकलं आणि त्यांना त्याचं फल कसं मिळालं हे सांगून त्याच्या भाद्रपद महिन्यात करावयाच्या पारायणाची माहिती दिली। माळव्यातील अवंतीचा राजा माधव याचं चरित्र माघ पारायणाच्या वैशिष्ट्यासह सांगून अंगी कोड भरलेल्या सुमती ब्राह्मणाचं चरित्र ज्येष्ठ महिन्याच्या पारायणाच्या महत्वासह कथन केलं। मुद्गल पुराणाने गणेश प्राप्ती होते की नाही याविषयी देवादिकांच्या मनात विकल्प म्हणजे शंका उत्पन्न झाली। तसंच ब्रह्मणस्पती गणेश देहधारी कसा असेल अशीही शंका त्यांना आली। त्यावेळी गणेशाने त्यांची शंका दूर करून मुद्गलाचाच आधार घेण्याचा त्यांना आदेश दिला। पुढे त्या विकल्पावर देवांनी कसा विजय मिळवला ते सांगितलं। नंतर सूताने अंगदेशातील भीम नावाच्या वैश्याचं चरित्र माघ महिन्यातील मुद्गल पुराण श्रवणाच्या फलासह कथन केलं। भाद्रपदात मुद्गल पुराण श्रवण करून फल मिळालेल्या पुलस्त्याचं चरित्र
आणि ज्येष्ठ महिन्यात हे पुराण श्रवण करून गार्गे गोत्रोत्पन्न शंभू नावाच्या ब्राह्मणाची कथाकथन केली. वर्षभर पुराण ऐकणाऱ्या पुंड्र देशाच्या सुग्रीव राजाची कथा सांगून मुद्गल पुराण नित्य श्रवण करण्याचं फल सुताने सांगितलं. वक्रतुंड चरित्र ऐकल्याने कोणतं फल मिळतं, तसंच एकदंत चरित्राचं फल काय तेही सांगितलं. महोदर चरित्राच्या महात्म्याचं वर्णन करून गजानन चरित्राच्या श्रवण पठनाने कोणतं फल प्राप्त होतं त्याचं कथन केलं. लंबोदर चरित्राचं वर्णन करून विकट महात्म्य सांगितलं. विघ्नराजखंड चरित्राच्या श्रवण पठनाचं महत्त्व सांगून धूम्रवर्णाच्या चरित्राच्या श्रवणाचं फल कथन केलं. नंतर नवव्या खंडाचं महत्त्व सांगून नववा खंड हा पूर्ण योगप्रदायक आहे असं सूत म्हणाला, कारण त्यामध्ये साक्षात योगपतीचं वर्णन आलं आहे. शौनकांना सूत म्हणाला, मी आता सर्व मुद्गल पुराण सांगितलं, या परते दुसरे पुराण नाही. शौनका, तुम्हाला नमस्कार असो. यावेळी शौनकांना आलेली शंका त्यांनी सुतापुढे मांडली. त्यांनी विचारलं, महाभारतात प्रारंभी गणेशाचं स्मरण करून गणेशाचं वर्णन न करताही व्यास कृतकृत्य कसे झाले? ही शंका साक्षात व्यासमुखातूनच आलेल्या उत्तराने सुताने दूर केली आणि मुद्गल पुराण श्रवणाचा उपदेश केला. नंतर तिथे धूम्रवर्ण येऊन म्हणाला, मुद्गल पुराणाशिवाय माझं खरं स्वरूप कळणार नाही, कारण त्यामध्ये उपनिषदातून सांगितलेला योगरूप मी मुद्गलात यथार्थतेने कथन केलं आहे. म्हणून तुम्हीही मुद्गलाचा आश्रय घ्या. माझ्याच प्रेरणेने ते दक्षाला सांगितलं गेलं आहे असं मार्गदर्शन करून शौनकांना त्याने भक्ती दिली. सूत म्हणाला, मुद्गलांनी सांगितलेलं हे शब्द ब्रह्म आणि साक्षात ब्रह्म प्रदान करणारं हे शब्द ज्ञान मी सांगितलं आहे. श्री मुद्गल पुराण नवम खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आणि स्वर किशोरी अमोणकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 आणि समास 8 सद्विद्या निरूपण. त्याच्यामध्ये काही ओव्या आपण पाहिल्या. हे जे गुण आहेत हे अंगी बाणवायचे आहे. सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या अंगी हे गुण असतात. साधकांनी प्रयत्नाने ते बाणवायचे आहे. त्यात काही गुण आपण पाहिले, त्याच्या पुढचे काही गुण आपण आजच्या प्रवचनात पाहणार आहोत. वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्म असते. समर्थ म्हणतात वृद्धाचारी जे वृद्ध मंडळी असतील, अनुभवी मंडळी असतील, त्यांचा अनुभव त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. पुढच्या ठेस मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण आपल्याला असं दिसतं की पुढच्याला ठेस लागते तरी मागचा शहाणा होताना दिसत नाही. प्रत्येकाला स्वतःलाच पुन्हा ठेस खावी लागते. त्यापेक्षा जर अनुभवाचा उपयोग करून घेतला तर आपल्याला प्रगती आपल्या जीवनात चांगली करता येते. त्यामुळे वृद्धांचा मान सन्मान करणारा, कुळाचार जे आहेत तेही त्याचं पालन करणारा पाहिजे. युक्ताहारी पाहिजे. केवळ भूक लागली आहे म्हणून कशाने तरी पोट भरायचं अशाकडे साधकाचं लक्ष नसावं. प्रत्येक घास प्रत्येक अन्नाचा कण आपण जो सेवन करत असतो तो देहधारणेच्या दृष्टीनं मन बुद्धीच्या शुद्धतेच्या दृष्टीनं योग्य आहे का नाही हे पाहायला पाहिजे. युक्त आहार विहार असे युक्त चेष्टस्य कर्मसु असं भगवंतांनी मुद्दाम भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की साधकाच्या पक्षी सामान्य माणसाला देखील आहार विहार योग्य पाहिजे. इथं तर समर्थांनी भर दिलेला आहे की तो युक्त आहारी असावा. निर्विकारी. निर्विकार ह्याचा अर्थ काहीच त्याच्यामध्ये विकार येत नाही, कोणताच विचार येत नाही असा त्याचा अर्थ नाही. तो विकारांच्या अधीन होत नाही. जे विकार मनुष्याच्या जीवनाचा नाश करणारे आहेत, त्याला वाईट मार्गावर नेणारे आहेत, असे जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करून चांगले विचार चांगलं आचरण त्यांनी अंगी बाणवायचं. निर्विकारी असं म्हटलंय. आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास हा ध्यानामध्ये करायचा आहे. ध्यानामध्ये काही काही क्षण आपण निर्विचार निर्विकार अवस्थेत घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो म्हणजे हळूहळू मनातले विकार कमी होत होत मन शुद्ध होत जातं, चित्त शुद्ध होतो. नको त्या गोष्टी चित्तात साठवण्याच्या ऐवजी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, भगवत वचन संत वचन ही जी आहेत ही चित्तात साठवली जातात आणि त्याचं अनुसरण करण्याची दृष्टी निर्माण होते. म्हणून असा निर्विकारी परोपकारी. जे काही आपल्याला मिळतं ते सगळंच्या सगळं आपण खायचं नसतं तर त्याच्यातला काही भाग हा परोपकारासाठी असतो, दुसऱ्यासाठी असतो, समाजासाठी असतो, देशासाठी असतो. अशा सर्व गोष्टीचा विचार करून वागणारा जो आहे असा परोपकारी पाहिजे. कार्यकर्ता निराभिमानी हे अवघड सांगितलेलं आहे. कार्य करणं, काही एखादं कर्म करणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. मर्यादित योग्य ती कर्म करत असला तर त्याला असं म्हटलं जातं की हा शुद्ध रजोगुणाचं लक्षण आहे. आवश्यक ती कर्म करायलाच पाहिजे असतात की तो करत असतो. परंतु काही वेळा रजोगुणाचं आधिक्य होतं आणि सामान्य कर्मापेक्षा आवश्यक त्या कर्मापेक्षा अनावश्यक कर्माच्या भरीला पडतो. आणि काही वेळेला हे कार्यकर्ता ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कर्तबगारी थोडीफार असते पण रजोगुणाच्या आधिक्यामुळे सारखं काही ना काहीतरी करत राहण्याची त्याची वृत्ती असते. आणि त्याच्याबरोबर ते कर्म चांगलं वाईट वाईट असेल तर करायचंच नाहीये. परंतु चांगलं कर्म जरी असेल तरी त्याचा देखील एक अभिमान येतो की मी हे काम केलेलं आहे, माझ्यामुळे हे झालेलं आहे असं सामान्य पक्षी किंवा साधकाच्या पक्षापर्यंत देखील ही शक्यता असते. आणि आपल्याला साधनेनी त्यातला मीच घालवायचा असल्यामुळे काम तर उदंड होत आहे, कर्तबगारीही चांगली आहे, तथापि तो निरभिमानी आहे. अशी स्थिती यायला त्याला हा बोधच व्हावा लागतो साधनेनी की मी देह मन बुद्धी जी माझी आहे ज्याला मी असं आपण म्हणतो आहोत हे यंत्र भगवंताच्या अधीन आहे, भगवंत त्याचा करता आहे आणि ह्या यंत्राकडून ते काम केलं जात आहे. असा बोध जेव्हा येईल तेव्हाच तो उदंड कार्य करतो परंतु निरभिमानी असतो. सर्व संत आपल्याला असे दिसतात समर्थांसारखे ज्यांनी मोठा प्रपंच काढला, राष्ट्र प्रपंच केला, 1200 मठ स्थापन केले, अनेक शिष्य केले, पण प्रत्येक ठिकाणी हा बोध होता आणि त्यामुळे कार्य करता पण निरभिमानी
समर्थांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे. उदंड करत होते पण त्याला पाहावं लागा बघावं की कुठं आहेत हे, तर ते कुठेतरी सगळ्यापासून लांब एका ठिकाणी एकांतात जाऊन राहिलेले असायचे आणि त्यांच्या तिथल्या अस्तित्वावर तिकडं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम होत असत. म्हणजे सर्व करायचं आहे त्याच्याबद्दलही पुढे समर्थाने काही गुण सांगितले आपण ते पाहूया. वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे, वैभव आणि नम्रता, वैभव आणि उदारता, हे जसं अवघड सांगितलेलं आहे तसं तिथं वैभव आणि भगवत भजनी अत्याधारे, भगवंताचं भजन करतोय. वैभव आहे, श्रीमंती आहे, पण तरी देखील भगवंताचं भजन अत्याधारे, अतिशय आदराने चाललेलं आहे. इथं देखील थोडा विचार आपण करायला पाहिजे. खूप वेळेला असं दिसतं वरवर की श्रीमंती आहे आणि देवाधिकांचंही काही उत्सव चाललेले आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, मंदिरं बांधली जात आहेत, पण त्यामध्ये सुद्धा कुठंतरी अहंकाराचा भाग असतो किंवा जी देवाची भक्ती केली जाते ती वैभव आणखीन वाढावं म्हणून. आणि हे वैभव म्हणजे ऐहिक वैभव, म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उपयोग ऐहिक वैभव वाढवण्यासाठी केला जातो, स्वार्थासाठी केला जातो, तसं त्यांना अपेक्षित नाहीये. वैभव ऐहिक असावं, असू नये असं म्हटलेलं नाहीये की एखादा परमार्थी मनुष्य आहे म्हणजे त्याच्यावर वैभवच नसावं असं नसतं, परंतु त्या वैभवाचा उपयोग तो जर परमार्थी असेल तर तो भगवत कार्यासाठी करत असतो, आणि एखादा सामान्य व्यक्ती आहे वैभव असेल तर तो जी भगवत भक्ती करतो तिचा उपयोग वैभव वाढवण्यासाठी करतो. त्यामुळे ह्यातला जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तत्वज्ञ आणि उदासीन, तत्ववेत्ता आहे, सगळं तत्व जाणतो आहे पण तरी त्याच्यापासून अलिप्त आहे, हे देखील अवघड आहे. मी तत्वज्ञानी आहे, मला सर्व काही कळतं असा त्याचा भाव असतो आणि आपलं ज्ञान लोकांमध्ये प्रगट करण्याची एक विलक्षण इच्छा असते, त्यामुळे ते सगळं करत असताना अलिप्त राहणं ही गोष्ट अवघड आहे. बहुश्रुत आहे, सज्जन आहे, मंत्री आणि सगुण नीतिवंत. मंत्रीचा अर्थ राजाला उपदेश करणारा, त्याला मार्ग सांगणारा, ज्या ज्या वेळेला सल्ला विचारेल त्यावेळेला सांगणारा, तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर नीतिवंत राहणं फार अवघड दिसत. त्याचं कारण सर्व सत्ता हातात आलेली असल्यामुळे तो म्हणे ते प्रमाण असं असतं आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून तो अनितीच्या मार्गाकडे झुकण्याची शक्यता किंबहुना तशीच उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर दिसतात, आपल्या देशातही दिसतात. तेव्हा ते जर व्हायला पाहिजे असेल तर म्हणून कोणतंही काम करायचं असो त्याला अध्यात्माचा पाया हा विचार असल्याखेरीज ते कार्य खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे नीतीच्या पायावर धर्माच्या पायावर होऊ शकत नाही. म्हणून हे दोन्ही गुण एका ठिकाणी असणं हे आवश्यक आहे. साधू, तो साधू पाहिजे, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध. बाहेरची शुद्धी करतात देह वरी वरी चर्चिला, वर्ण वर्ण देहाला नटवत असतात, सजवत असतात, नाना प्रकारच्या रंग असतात, सुगंधी असतात, द्रव्य असतात, सगळ्याचा वापर करत असतात, वस्त्र बदलत असतात सकाळी दुपारी संध्याकाळी. परंतु अंतरशुद्ध ज्याला म्हटलेलं आहे हे फार अवघड आहे आणि अंतरशुद्धी ही साधनेच होत असते. त्यामुळे अंतरशुद्ध पाहिजे, धर्मात्मा पाहिजे, कृपाळू पाहिजे, कर्मनिष्ठ, कर्माच्या ठिकाणी निष्ठा पाहिजे. कुठून तरी कस तरी कर्म करून टाकायचं की मोकळे झाले, किंवा परमार्थ करताना सुद्धा आपलं कर्म कस तरी करून टाकायचं आणि परमार्थाची साधनेला बसायचं हेही अपेक्षित नाही. प्रत्येक कर्म हीच साधन आहे. काही काळ एकांतात बसून ध्यान नामादी साधना करायची आहे, ग्रंथांचं वाचन चिंतन करायचं आहे, पण तो बोध आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आला पाहिजे आणि ह्या कर्मानेच चित्त शुद्धी होणार आहे आणि भगवंताच्या दारापर्यंत आपल्याला जाता येणार आहे हे लक्षात घेऊन स्वधर्माविषयी निष्ठा पाहिजे. स्वधर्म कर्म आपलं जे आहे ते निष्ठेने केलं पाहिजे. म्हणून कर्मनिष्ठ असं म्हटलंय. आणि स्वधर्मे निर्मळ, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे जे ते निर्मळ अंतःकरणाने करायला पाहिजे. जे काही कर्म आपण करत असतो त्याच्यासाठी साधन म्हणून आपण जे वापरतो, देह वापरतो, मन वापरतो, बुद्धी वापरतो, हे देह मन बुद्धी जितक्या प्रमाणात शुद्ध अशुद्ध असेल त्याप्रमाणे त्याचा दोष त्या कर्मात येत असतो. जसं पावसाचं पाणी शुद्ध असतं परंतु ते जसं जसं खालच्या वातावरणात यायला लागतं तसं तसं ते वातावरणातून दूषित होतं. ज्या नळ्यातून ते खालपर्यंत येतं त्या नळ्याची अशुद्धता येते आणि म्हणून खाली आपण जमिनीवर आल्यावर पाहतो ते पाणी इतकं खराब गढूळ झालेलं असतं की ते काही पिण्याच्या लायकीचं राहत नाही.
पण वास्तविक मुळात ते कसं असतं असं विचारात तर परमशुद्ध असते. तसं कर्म जरी शुद्ध असलं तरी ज्या साधनेनं केलं जातं त्याच्यातली अशुद्धी त्या कर्मात येत असते. म्हणजे काही वेळेला ज्ञानेश्वरी प्रवचन, दासबोध प्रवचन ह्यासारखं कर्म असेल, ध्यान धारणेसारखं कर्म असेल, पण ती ध्यान धारणा सुद्धा त्याच्या मागचा हेतू जर दुसऱ्याचा विध्वंस करण्यासाठी असेल, त्याच्यापासून मिळणारी शक्ती ही दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जर असेल, तर ते ध्यानासारखं कर्म देखील अशुद्ध होतं. त्यामुळे हेतू शुद्ध पाहिजे, साधन शुद्ध पाहिजे, करणाराचे त्याच्या पाठीमागचे जे परिश्रम आहेत किंवा जे काही करतोय ते उत्तम तऱ्हेनं आणि शुद्धतेनं. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, इथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतीगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: हे देवीचं जे रूप आहे ना, हे सगळं संघटन शक्तीचं रूप आहे, हे मला पुन्हा सांगायचंय. त्यासाठी हा सगळा सांगतोय मी गोष्ट, की एकत्रीकरणाची शक्ती जी प्रचंड शक्ती आहे, एकेकटा देव आपल्या स्थानावरून उडून जातोय, त्याला एकेकट्याला उभं राहणं शक्य नाही आहे. शक्ती कमी पडतीये त्याची. महिषासुराच्या समोर, त्याच्या राक्षसी आसुरी सामर्थ्याच्या समोर कुणालाही ठामपणे उभं राहता येत नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्यांनी एकत्रीकरण केलंय, संघटन केलंय, उत्तम तऱ्हेची सगळी शक्ती एकत्र केली आहे, सगळी शस्त्रास्त्र, सगळं सैन्य सगळं एकत्र केलंय, आणि त्यातून महिषासुर मर्दिनी उभी आली आहे. ते कोणापासून केस आणि कोणापासून डोळे आणि कोणापासून नाक, ते गौण गोष्टी आहेत. सगळ्यांनी मिळून संघटन करून निर्मिती केलेली हा त्यातला महत्वाचा मुद्दा. अस्त्र अस्त्रशस्त्र मिळाली, सिंहरीचं वाहन झालंय त्यावेळेला. शेरावाली माँ आपण जर पाहिलं असेल, उत्तरेमध्ये अनेक ठिकाणी ह्या देवतेची मंदिर, काही ठिकाणी वाघ आहे, काही ठिकाणी सिंह आहे, पण ग्रंथामध्ये सगळीकडे सिंहाचं नाव आहे. सिंह हे वाहन आहे तिचं. आणि काही ठिकाणी या चित्रांमध्ये काही ठिकाणी वाघही आहे. सगळे तिन्ही लोक तिने व्यापून टाकले तिच्या अस्तित्वानी, अशा तऱ्हेचं वर्णन आहे. अशी प्रचंड देवी निर्माण झाली. सगळ्या असुरांना धाक पडला, अरे हे काय आहे, कोण आहे, हे अद्भुत काहीतरी आहे. दुंदुभी वाजायला लागल्या आणि तीनही लोकांना प्रकाशित मुहूर्त इतका रत्न खचित आणि सगळ्यात सगळ्याच गोष्टी अलौकिक अद्वितीय अशा. आणि तिची ती जी शक्ती आणि ते सामर्थ्य हे सगळं पाहिलं, गर्भगळीत झाले. नाना अस्त्रा शस्त्रांचे संभार तिच्या जवळ आहे. खणखणाट टणटणाट चाललेला आहे. धाक वाटतो. जैसा वणवा लागला तृणा, तैसी देवीने मारिली सेना. गवताच्या ह्याच्यावरती वणवा अग्नी पडावा आणि भुसभुसू भुसभुसू सगळं गवत जळून जावं, तस देवीच्या नुसत्या शस्त्रांचा स्पर्श व्हावा आणि शेकडो दैत्य एकामागून एक धरणीवरती पडावेत, कोसळून पडावेत, अशा तऱ्हेचं वर्णन आहे सबंध. इतक्या प्रचंड शक्तीनिशी, सर्व सामर्थ्यानिशी ती देवी संहार करते आहे दुष्टांचा, शत्रूंचा, दैत्यांचा, असुरांचा, राक्षसांचा. आणि महादैत्य सेनापती त्रिशूल हा क्रोधानी आला की आपले सगळे दैत्य मारले जातात म्हणजे काय. त्यांनी देवीवर आक्रमण केलं, त्याचाही खात्मा झाला. महिषासुर वेगवेगळे रूप घेऊन तिच्या समोर येतोय. याचा अर्थ मला वाटत ही वेगवेगळी यानं असतील त्याच्याजवळ. हा, तो सिंहाच्या मुखातून बाहेर आला, याच्या महिषामध्ये शिरला, याचं त्याने अमक्याचं रूप घेतलं. रूप घेतलं म्हणजे मला वाटतं त्याची कवच असावीत त्याच्या अवतीभोवती, किंवा यानं असावीत, ह्यातनं त्यात, त्यातनं यात, असा तो यानं बदलत होता. आणि वेगवेगळ्या कधी आकाशात कधी पृथ्वी होती, आकाशात असं उड्डाण करून जायचं. मारुतीचं आपण मारुतीने उड्डाण केलं आम्हाला माहिती आहे रामायणामध्ये. देवीने सुद्धा उड्डाण केलं असा उल्लेख आहे. हा, वरती अंतराळामध्ये युद्ध झालेलं आहे. एकदा तुम्ही आम्ही आजच विमानांचा शोध लावला अशी गमेंट करायचं काही कारण नाही, नाही का, त्या काळातही असू शकतं. भरद्वाज ऋषी यांचा जो पहिला भरद्वाज स्मृतीजी आहे, तिथे पहिल्यांदा विमानाचा उल्लेख आहे. रामायण काळामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. हिमालयामध्ये इकडून तिकडे गंधर्व सुर हे सगळे विमानामधनं फिरतात असा उल्लेख आहे. कोण म्हणजे, आपण जर हिमालयामध्ये इकडे तिकडे जात असलो तर आपण सुद्धा ढगात चालतोय असं वाटतं, आपल्यामधून ढग जातो. देव दाखवतात ना ढगात न चालतायत. ठराविक उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी ढग आपल्या जवळच असतात. हिमालयामध्ये दरीमध्ये ढग उतरलेले असतात. लहान मोठ्या प्रमाणची यानं, लहान मोठ्या प्रकाराची विमानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण भरद्वाज ऋषींजवळ ज्या अर्थी विमानाचं मॉडेल सुद्धा आहे, पुष्पक विमान आहे, ते एकच असेल असं नाही ना, अनेक असू शकतात आणि ही काही देवांकडे आहेत, काही देवांकडे असतील. वाहनांमध्ये एक वेगळं आलं बरं का, सरस्वतीचं वाहन काय हो माहिती आहे? हा, बरेच लोक मोड सांगतो, हंस वाहिनी. राजा रवी वर्माने तिला मोर बाहेर गेलाय. गेल्या शतकामधले जे रवी वर्मा नावाचे अत्यंत उत्तम असे चित्रकार होते, त्यांनी आपल्याकडे आत्ताची बहुतेक सगळी देवदेवतांची चित्र आहेत ना, ही रवी वर्माच्या हातची आहेत बरं का. स्टँडर्ड म्हटलं तर ते रवी वर्मा आहेत, राजा रवी वर्मा. त्यांनी एका सरस्वतीचं उत्तम चित्र काढलं आणि त्या चित्रामध्ये एक बाजू अशी, बाकी सगळं भरलंय, एक बाजू अशी रिकामी राहत होती खाली, त्या ठिकाणी त्यांनी मोर रंगवला सुंदरसा. आणि तेव्हापासून लोकांची समजूत अशी झाली की सरस्वतीचं मोर हे वाहन आहे, प्रत्यक्षामध्ये हंस वाहिनी आहे. जरा वेगळा वाटला विषय, पण या सगळ्या वाहनांचा सुद्धा देवीने उपयोग केलाय, यानांचा उपयोग केलाय, आकाशामध्ये युद्ध केलाय, धरणीवर युद्ध केलाय, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या शस्त्रांनी, वेगवेगळ्या अस्त्रांनी, सगळ्या प्रकारांनी देवीने ते युद्ध केलंय. घनघोर युद्ध झालं, शेकडो हजारो हा शब्द कमी पडावा इतक्या राक्षसांचं रणकंदन केलेलं आहे तिने. आणि या सगळ्या रणकंदनामध्ये कधी त्यांनी गजाचं रूप घेतलं, कधी सिंहाचं रूप घेतलं, कधी महिषाचं तर घेतोच आहे, तो महिषामध्ये सुद्धा जातोय. त्या ठिकाणी तो श्लोक आलाय, गर्ज गर्ज क्षण मूढ यावत मधुपिबाम्यहम मयाद्वयी हतैत्रैव गर्जिष्यंत्याशु देवताः. आत्ता मी जोपर्यंत मधुपान करतेय तोपर्यंत तू ओरडून घे किती ओरडायचं तुला, मग मी तुला मारल्यानंतर हर्षाने आनंदाने देवगर्जना करते. आणि तसंच झालेलं आहे. त्या देवीनी शेवटी महिषासुराचा वध केला त्या ठिकाणी, आणि त्या महिषासुराच्या वधानंतर सर्व देवांनी हर्षाने अत्यंत आनंदाने अशा तऱ्हेने त्या देवीचा जय जयकार केला. आणि त्या देवीच्या स्तुतीची अनेक स्तोत्र त्यानंतर ह्या सप्तशतीमध्ये आलेली आहे. भली मोठी देवस्तुती केली आहे, सगळ्यांचं भय दूर करणारी, सगळ्यांना आशीर्वाद देणारी, सगळ्यांचं आणि सगळ्या देवांना शक्ती, ही जी देवता आहे ही सगळ्यांनाच उपयोगी आहे. विद्या ही सगळ्यांनाच उपयोगी आहे, ज्ञान हे सगळ्यांना उपयोगी आहे, स्मृती ही सगळ्यांसाठी आहे. देवीची ही सर्व रूप जी आहे ही सर्वांसाठी, म्हणून ही देवी सर्व भूतेषु वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या गुणांनी ही गुणमयी माया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः हे सगळं स्तोत्र पुढच्या काळामध्ये आलेलं आहे. आणि त्या देवीला वंदन सर्व देवांनी केलं. देवीच्या अवतारांमध्ये, देवीच्या वर्णनामध्ये असंही आहे की रामाला मिळाली शक्तीचं वरदान म्हणून त्यांनी रावणाला मारलं. श्रीकृष्णाने वारंवार देवीच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यामुळे श्रीकृष्णाला अनेक वेळा सर्व ठिकाणी सर्वत्र विजय मिळाला. महिष म्हणजे रेडा, त्याच्या शरीरासारखं. आणि वर्णन असं आहे की त्यातून तो निघत असताना देवीने पकडला आणि केस धरून त्याचा शिरच्छेद केला. याचाच अर्थ रेडा आणि महिष, असुर आणि महिष ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तो सिंहामध्ये जातो आहे, गजाचं रूप घेतो आहे, मनुष्याचं रूप घेतो आहे. रूप घेतो आहे म्हणजे त्या आकाराच्या यानामधून किंवा चिलकतामधून बाहेर पडतो आहे अशा तऱ्हेचं. आणि त्रिशूलाने कंठावर आघात करून अर्धा बाहेर आणि अर्धा आत असलेला, काही ठिकाणी देवीच्या देवळामध्ये असा पायाखाली तो दैत्य, त्याला अशी ती त्रिशूळाने मारते आहे अशा तऱ्हेची चित्र देवीची किंवा मूर्ती आपण पाहिले असते. महिषासुराचा वध झाल्याबरोबर सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे, साहजिक आहे. सगळ्यांना त्रास देणारा महिषासूर नष्ट झाला म्हटल्याबरोबर अतिशय आनंद झाला आणि देवाने तिची स्तुती सुरू केली. आणि पुण्यवंतांच्या घरामध्ये ती लक्ष्मीच्या रूपाने राहते, पापी लोकांच्या घरामध्ये दरिद्रतेच्या रूपाने राहते, शुद्ध अंतःकरणाच्या माणसाच्या हृदयामध्ये बुद्धी रूपाने राहते, सत्पुरुषामध्ये श्रद्धा रूपाने राहते, कुलीन पुरुषांच्या मध्ये लज्जा रूपाने राहते. अशा अनेक रूपांनी अनेक ठिकाणी देवीचं वास्तव्य असतं, सगळीकडे असतं. तर त्या सगळ्या रूपांना, त्या सगळ्या स्वरूपांना देवीच्या नमस्कार केलेला आहे. सगळ्यांनी त्यांचं, तिच्या सगळ्या आयुधांचं वर्णन केलं, ती कशी लढली याचं वर्णन केलं. आणि ते सगळं ह्या सप्तशतीमध्ये तिच्या संपूर्ण युद्धाचं, शस्त्रांचं, अस्त्रांचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि देवी संतुष्ट झाली आहे त्यांच्यावर आणि म्हणते, तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. आता वर मागा म्हटल्यानंतर नेमकं काय मागायचं हे तरी कळलं पाहिजे. आपल्या समोर आता दत्त म्हणून जर हे खरंच समोर उभे राहिले किंवा तो राम प्रसन्न होऊन बोलायला लागला की तुम्हाला काय हवा तो वर मागा, चटकन आपल्याला सुचणारही नाही का नेमकं काय मागायचं ते. पटकन लक्षात येणार नाही काही काय मागायचं, खरोखर देवाकडे काय मागायचं. अनेकांनी अनेक प्रकारची मागणी केली आहे देवाकडे. कल्याण करी रामराया जनहित विवरी, कल्याण करी रामराया, सगळ्यांचं कल्याण, कुठे जावे काय करावे. भयानक अवस्था देशाची बघतो आहे, तळमळ तळमळ होतची आहे. किती हो केवढा ते सगळं बघून काय जीवाचा त्यांच्या तगमग झाली असेल समर्थांच्या. सगळं कठीण दिसतंय, कठीण ध्यावर कठीण जे झाले, फार अवघड अवस्था. पण इतकं अवघड असताना, कुठेही आशेची तिरीप नसताना रामरायाचं नाव घ्यावं, हनुमंतामजी कुळवल्ली आणि कामाला निघावं. आणि आपला होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं इतक्या प्रचंड प्रमाणावरती कार्य करावं. मागणं काय, देवी समोर बसले आहेत, देवी समोर. समर्थांच्या आयुष्यामध्ये देवीचं महात्म्य पुष्कळ. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. देवीला सांगतात आत्ता काय मागे पूर्वी ऐकलं. उदंड ऐकिले मागे रामासी वरुदी झाला, मी दास रघुनाथाचा मजही वरदा. ज्या रामचंद्राला तू वर दिलास की तुझ्या हस्ते रावण मारवीन, यशाचा विजयाचा वर दिला, त्याच रामाचा मी दास आहे, मलाही वर दे. आणि कोणता वर दे, मागणे एकची आता, द्यावे ते माझं कारणे. काय मागितलं, स्वतःला काही मागितलं, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता. देवी समोर बसून ते आनंदवन होऊन निर्माण करणाऱ्या, हिंदवत बादशाही निर्माण करणाऱ्या राजाचं क्षेम मागत आहे. तुझा तू वाढवी राजा. ज्ञानेश्वरांच्या मागण्याचं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा, ज्याला जे हवं ते लाहो, ज्याला जे हवं ते. कोणालाही काहीही मिळावं तसं नाहीये, कोणालाही काहीही नाही. चोराला पोलिसाची भीती नको, निर्विघ्नपणे चोऱ्या करता याव्यात असा अर्थ अपेक्षित नाही. दरोडे घालता यावेत असा अर्थ अभिप्रेत नाही. तुम्हाला काय हवा तो वर मागा, मी प्रसन्न झाली आहे. आणि त्यावेळेला ज्या सगळ्या देवांनी असं मागितलं आहे, तू शक्ती देवता आहेस, तू सगळ्यांना सामर्थ्य देणारी आहे, सगळ्यांच्या हृदयात निवास करणारी आहे, ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट येईल त्या त्या प्रत्येक वेळेला आमच्या सहाय्याला तू धावून ये, अशा तऱ्हेचं तिच्याकडे वरदान सगळ्या देवांनी मागितलं. तिने ते मान्य केलं आणि ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते. ती आहे म्हणून तर चाललंय ना, परमेश्वर आहे आपल्या जवळ म्हणून आपला देह चालू आहे. ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माझ्या, हे जे यंत्र आहे ते चालवणारी ती शक्ती आतमध्ये आहे, म्हणून तर हे सगळं चाललंय. फक्त बऱ्याच वेळेला आपल्याला त्या शक्तीची जाणीव नसते. आणि त्याप्रमाणे या देवीने सांगितलं आहे की मी शक्ती रूपाने, बुद्धी रूपाने, विद्या रूपाने, ज्ञान रूपाने सगळीकडे प्रत्येकाच्या जवळ आहेच, फक्त ती जाणीव जागृत ठेवा. जी जाणीव नसते आपल्याला ती जागृत असली पाहिजे.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांचा लाल भारती ह्या नावाचा एक परमशिष्य होता। त्याच्याबरोबर समर्थांचे अनेक भक्त स्वामींचा शोध घेत सर्वत्र हिंडत होते। मठाचं बुडालेलं वर्षासन पुन्हा सुरू व्हावं हा वास्तविक जरी त्यांचा उद्देश होता, तरी स्वामींची त्यांना जबरदस्त ओढ लागली होती। कधी एकदा स्वामींची प्रत्यक्ष भेट होते असं सर्वांना झालं होतं। मनाला स्वामी भेटीचा ध्यास लागला होता। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळत होतं। स्वामींनी शेवटी ठरवलं की लाल भारती ह्या आपल्या परमशिष्याला दर्शन द्यायचं। स्वामी मंगळवेढ्याच्या वाटेवर एका झाडाखाली बसले आहेत अशी बातमी लाल भारतीला लागली आणि त्याला खूपच आनंद झाला। सर्वजण स्वामींना भेटायला खूप उत्सुक झाले होते। समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या। अष्टसात्विक भाव जागृत झाले। सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींनी सर्वांना जवळ घेतलं। स्वामींच्या मुखातून अमृतवाणी पाझरू लागली। स्वामींनी सर्वांना एकच उपदेश केला, प्रथम चित्त स्थिर करा, तरच विरक्ती प्राप्त होईल। मनावर संयम ठेवा, तरच भगवंताचं दर्शन होईल। हेतु विरहित प्रेम करा। ह्यानंतर स्वामींनी लालभारतीला विचारलं, सर्व काही ठीक चाललं आहे ना? तेव्हा लालभारतीने मठाचं उत्पन्न निजामाने थांबवलं आहे हे सांगितलं, कारण स्वामींचा ठाव ठिकाणा लागेपर्यंत वर्षासन मिळणार नाही ही अट निजामाने घातली होती। स्वामी मंद हसले। निजामाला स्वामींच्या अस्तित्वाचा दाखला हवा होता, कागदपत्र हवी होती। स्वामींनी आपल्या पादुका आपल्या परमशिष्याच्या हातात दिल्या। आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूर मठाला दिल्या आणि राजूर मठाचं उत्पन्न पुन्हा सुरू झालं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी स्वामींची कीर्ती सर्वत्र दरवळायला लागली होती। गावोगाव स्वामींचे भक्त वाढतच होते। स्वामी अचानक अदृश्य होतात। स्वामी आकाशमार्गे संचार करतात। स्वामींचं आपल्या भक्तांवर लक्ष असतं आणि स्वामींच्या अस्तित्वाचा विलक्षण आधार वाटतो ही लोकमानसात स्वामी मुद्रा उमटली होती। राजूरच्या मठात स्वामी फार अल्पकाळ राहिले होते, परंतु स्वामींच्या अस्तित्वाने राजूर मठ सर्वांना ज्ञात झाला होता। राजूर मठाला निजामाकडून मिळणारं उत्पन्न परवा परवापर्यंत चालू होतं। स्वामींच्या पादुका ह्या राजूर मठात स्थानापन्न करण्यात आल्या आणि राजूर मठात स्वामींच्या पादुकांची नित्य पूजा सुरू झाली। स्वामींनी पादुका देताना लाल भारती ह्या आपल्या लाडक्या शिष्याला सांगितलं होतं की वर्षासनातून मिळणारे पैसे त्याचा उत्तम विनियोग करा, आलेल्या प्रत्येकाचं प्रेमाने स्वागत करा, सद्धर्माने वागा, त्यातच तुमचं आणि मठाचं हित आहे। स्वामींची ही आज्ञा मठाकडून तंतोतंत पाळली गेली।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30। याचं पुनःप्रसारण 5:00।

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली